अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवतं ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तू विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, 1 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्तेपणात टाकणं हाच परमार्थ आहे. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्यानं ओळखलं तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजलं तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणं आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जाग होणं म्हणजे मुक्त दशेला येणं आहे. माझं माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालंय. भगवंताला विसरल्यामुळं मी देही असं आपण म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालं. आपण कर्तेपणा आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येतं. मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपण हे घातूक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावंसं वाटलं तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचं अस्तित्व पटल्यामुळंच कर्तेपणात कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवेल त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथं आपल्याला सुख होतं तो विषय आहे असं समजावा. विषयाच्या संगतीमध्ये परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच आहे, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचंच नाव परमार्थ आहे. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म आहे, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं. आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणामध्ये करत राहणं हाच परमार्थ. हे करत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचत बसलेलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते, ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानं प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं, अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 152, दशक 10, समास 10, चला चल निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। देहच सोडून गेला तिथे अंतरात्मा कसा उरला, हे नाव तरी कसं उरणार। निर्विकारामध्ये विकाराला जागा नाही, निश्चळ परब्रह्म एकच आहे, तो माईक आहे असा हा प्रत्यय निश्चित असून तो विचारपूर्वक पाहावा। इथे खळखळ करण्याची गरज नाही, एक चंचल एक निश्चल शाश्वत कोणतं ते केवळ ज्ञानाद्वारे ओळखावं। असार वस्तूंचा त्याग करून सार घ्यावं म्हणून सारासार विचार नित्य अनित्य निरंतर असा ज्ञानी करतो। शाब्दिक ज्ञानाचं अनुभवात रूपांतर होतं, जिथे मन उन्मन होतं तिथे आत्म्याला चंचलपण कसं राहील। हे सांगोवांगीचं काम नाही, आपल्या अनुभवाद्वारे ते जाणावं। प्रत्यय नसताना परिश्रम घेणं हे पाप आहे। सत्य एवढं सुकृत नसतं, असत्य एवढं पाप नाही। प्रचितीशिवाय कोठंही समाधान नाही। सत्य स्वरूप म्हणजे स्वरूप जाण, माया सत्य हे प्रमाण। इथे रूपांसह भावपूर्ण सांगितले। दृश्य पाप निघून गेलं, पुण्य परब्रह्म उरलं, अनन्य होताच नामाच्या पलीकडे गेलं। आपण स्वतः सिद्ध वस्तू आहोत, तेथे देहाचा संबंध नाही। अशा प्रकारे पापाचाराशी जळून जातात। अन्यथा ब्रह्मज्ञानाच्या व्यतिरिक्त जे जे साधन असेल तो क्षीण आहे। त्याच्यामुळे नाना दोषांचं क्षालन कसं होईल। पापाची आवड निर्माण झाली की नंतर पापच घडतं। आतमध्ये रोग झाला आणि वरवरचे उपचार केले तर काय उपयोग त्याचा। नाना क्षेत्रांना भेटी देऊन मुंडन केलं, नाना तीर्थांना जाऊन स्वतःला शिक्षा करून घेतली, नाना निग्रह केले, नाना मृत्तिकेने घासले किंवा तप्त मुद्रेने डाग दिले, असे वरवरचे उपाय केले तरी शुद्ध होता येत नाही। शेणाचे गोळे गेले, गोमूत्राचे वाडगे घेतले, रुद्राक्षाच्या माळा काष्ठाचे मणे घातले, वरवरचा वेश केला, पण आतमध्ये दोष भरलेला आहे। त्या दोषाचं दहन करण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे। नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने, या सगळ्यांपेक्षा आत्मज्ञानाचं महिमा कोटी कोटी पटीने अधिक आहे। जो सदा आत्मज्ञान पाहतो त्याच्या पुण्याला कोणतीही मर्यादा नाही। दुष्टपातकांची बाधा निघून गेली। वेदशास्त्रात सांगितले सत्य स्वरूप तेच ज्ञानाचं रूप। त्याचं पुण्य अमाप झालं आणि सुकृत्यांनी सीमा ओलांडली, या अनुभवाच्या गोष्टी आहेत। आत्मदृष्टीची प्रचिती पाहावी। प्रचिती वेगळं होऊन कष्टी होऊ नये। लोकांना अनुभव नसला तर सगळा शोक होतो। रघुनाथ कृपेने सगळ्यांना अनुभवाचा प्रत्यय यावा असा आशीर्वाद समर्थ देत आहेत। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चला चल निरूपण नाम समास दशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11, समास 1, भीम दशक नाम दशक। श्री राम। आकाशापासून वायू होतो असा अनुभव आहेच। वायूपासून अग्नी निर्माण होतो त्याची माहिती सावधपणे ऐका। वायूच्या कठीण स्वरूपामधून वन्ही निर्माण होतो तर मंद धुळकेपासून शीतल पाणी तयार होते। पाण्यापासून पृथ्वी झाली, ती नाना बीजरूप जाणावी। बीजापासून उत्पत्ती होते हा तर स्वभावच आहे। मुळातच सृष्टी ही कल्पनाच आहे। कल्पना म्हणजे मूळ माया, तिच्यापासून देवत्रयाची काया झाली। निश्चयामध्ये चंचल म्हणजे केवळ कल्पना। अष्टधा प्रकृतीचे मूळ अशा तऱ्हेनं कल्पनारूप आहे। कल्पना म्हणजेच अष्टधा प्रकृती, अष्टधा म्हणजेच कल्पना मूर्ती। मूळाग्रापासून झालेली उत्पत्ती म्हणजे अष्टधा जाणवे। ती कल्पनेचं रूप घेऊन आली, पुढे फोफावले आणि मग सृष्टीचं रूप घेऊन जडत्वाला आली, मूळ झाली। म्हणून ती मूळ माया, त्रिगुणी झाले म्हणून ती गुणमाया, आणि सृष्टीचं रूप घेऊन जडत्व पावली म्हणून अविद्या माया। पुढे चार भाग झाले, चार वाणी विस्तारल्या आणि नाना योनी नाना व्यक्तींमध्ये प्रगटल्या, अशी सृष्टी रचनेची माहिती समर्थ देत आहेत। पुढील माहिती ऐकूया पुढील।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

श्रीमद भागवत स्कंद सातव्या मध्ये प्रल्हाद मुखान ज्या श्रवण कीर्तनादी नवविध भक्तीचं वर्णन केलेलं आहे त्या प्रत्येकी मध्ये सात्विक राजस तामस हे भेद पडतात आणि त्यातही पुन्हा उत्तम मध्यम अधम असे पुन्हा तीन प्रकार होतात. म्हणजे एक एक भक्ती नऊ प्रकारांनी होते आणि असे नऊ प्रकारच्या भक्तीचे प्रत्येकी नऊ असे 81 प्रकार संभवतात असं श्रीमद भागवतावर संपूर्ण टीका लिहिणारे परम भागवत श्रीधर स्वामी यांनी तृतीय स्कंध अध्याय 29 यातील 10 श्लोकावरील व्याख्यानामध्ये म्हटलेलं आहे.

असे तीन भेद सांगितलेले आहेत. उत्तम भक्तांचं लक्षण पहा, सर्व भूतेषु यपश्येत भगवत भावमात्मनः भूताने भगवत्यात मन्येष भागवोत्तमः. नव योगेश्वर जनक संवादामध्ये हरि म्हणाले, आपला आत्मा तोच परमात्मा असं ईश स्वरूप प्राणी मात्रामध्ये जो पाहतो, त्याचप्रमाणे सर्व भूतांचा समावेश अभेद रूपाने असणाऱ्या भगवत रूपामध्ये जो पाहतो तो उत्तम भागवत.

भक्तिसमध्यमः, परमेश्वरावर प्रेम, भगवत भक्तांशी मैत्री, बालिशांवर अर्थात मूर्खांवर कृपा आणि शत्रूंची उपेक्षा करणारा जो भक्त तो मध्यम कोटीचा भक्त।

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

0: बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज सोमवार. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले श्रोतेहो, रूपरेषांचा सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भक्ती संगीत. दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते नाना खैरनार. दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. आज संध्याकाळी आपण इकडे राहत कार्यक्रम न्याय संवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 4:30. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 1 जून, जाणून घेऊया आमचे आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आज ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, आज जागतिक पालक दिवस आहे. आजच्याच दिवशी 1831 सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचं स्थान निश्चित केलं. 1929 आजच्याच दिवशी विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर इथं स्थापना केली. 1930 आजच्याच दिवशी मुंबई पुणे दरम्यान दख्खनची राणी अर्थातच डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. 1945 आजच्याच दिवशी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली. 1959 आजच्याच दिवशी द गो कर्वे पुणे विद्यापीठाचे 3रे कुलगुरू झाले. 1961 आजच्याच दिवशी अमेरिकेतल्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनला जगात सगळ्यात आधी स्टिरिओ FM प्रसारणाची परवानगी मिळाली. 1964 आजच्याच दिवशी केनिया हा देश प्रजासत्ताक बनला. श्रोतेहो, आजच्या दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1842 आजच्याच दिवशी पहिले भारतीय सनदी अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. 1843 आजच्याच दिवशी फिंगर प्रिंटिंगचे जनक हेनरी फॉल्स यांचा जन्म झाला. 1872 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म झाला. 1926 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री मेरलिन मनरो यांचा सुद्धा जन्म झाला. 1929 हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ सुप्रसिद्ध नरगिस दत्त यांचा सुद्धा जन्म झाला. 1970 आजच्याच दिवशी हिंदी चित्रपट अभिनेते आर माधवन यांचा जन्म झाला. तर 1985 भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म झाला. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1934 सुप्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं निधन झालं. 1944 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंदर यांचं देखील निधन झालं. 1968 अंध आणि मुकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचं निधन झालं. 1984 हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचं देखील निधन झालं. 1998 ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचं निधन झालं. 2006 आजच्याच दिवशी लोकसत्ता या दैनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचं देखील निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत।

0: ते स्वामी।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याज दर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याज दर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
3: स्मार्ट प्लॅन,
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पेरणीसाठी जमीन लवकरात लवकर तयार होण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित नांगराचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नांगराचा सलग व सतत काही वर्ष जर वापर केला तर शेतीतील इतर कामाकरता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजाराच्या सहाय्यानं सततच्या वापरामुळं जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो, त्याला आपण हार्ड पॅन असं म्हणतो. तर या हार्ड पॅनमुळं जमिनीतील हवेचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीत पाणी साठून राहतं, त्यामुळे निचरा योग्य होत नाही आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो. असा हा हार्ड पॅन फोडण्याकरता किंवा जमिनीतील कठीण भाग फोडण्यासाठी सबसॉयलरचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडतात, त्यामुळे अवजारावर येणाऱ्या बाजूचा दाब जो आहे, ज्याला साईड ड्राफ्ट म्हणतो आपण, तो येत नाही आणि सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरला जातो. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलर जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एक मांडीचा सबसॉयलर आणि दुसरा प्रकार म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर. त्यापैकी एका मांडीचा सबसॉयलर अधिक खोलीवर वापरला जातो तर थोड्याशा उथळ खोलीवर वापरण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या 3-पॉइंट लिंकेजला जोडून वापरला जातो. तसेच सबसॉयलर काही भार पेलण्यासाठी चाकेसुद्धा लावलेला मिळू शकतो. सबसॉयलरचे जे मुख्य 3 भाग असतात त्यात पहिला भाग म्हणजे सबसॉयलरची मांडी. ही मांडी सरळ किंवा वक्राकार असते, त्याची पुढील कटा धारदार असते. त्याच्यामुळे काय होते की जमिनीचा जो हार्ड पॅन असतो, ज्याच्याविषयी आपण बोललो आता, काप घेताना सबसॉयलर ओढला तर लागणारी शक्ती कमी लागते. तसेच मांडीवर काही ठराविक अंतरावर नटबोल्ट बसवण्यासाठी छिद्र पाडलेले असतात, त्यामुळे सबसॉयलरची खोली कमी किंवा जास्त केल्या जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे फ्रेम. सबसॉयलरची मांडी फ्रेमला जोडलेली असते आणि हा जो सबसॉयलर आहे ट्रॅक्टरनं वापरता याकरता 3 पॉइंटला जोडता येतो, अशी भक्कम स्वरूपाची फ्रेम त्याच्यामध्ये असते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सबसॉयलरचा दात. दात हा मांडीच्या खालच्या टोकात जोडलेला असतो. काही सबसॉयलरमध्ये हा दात झिजल्यानंतर बदलण्याची सोयी असते. हे जे सबसॉयलर आहे त्याचं वापरण्याचं एक तंत्र आहे. हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलरचा जसा वापर करतात, ज्या दिशेनं नंतर शेताची नागरटी करायची असते त्या दिशेशी काटकोनात असलेल्या दिशेनं सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडावा, त्यामुळे अवजारावर येणारा बाजूचा दाब येणार नाही. सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरतात. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलिंग करत असताना पुढील चाकाचा ट्रॅक रुंदीच्या अंदाजावरून सबसॉयलरचे अंतर ठरवता येते. ह्या काही पायाभूत बाबी आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये आपण सबसॉयलरविषयी जाणून घेतल्या. जर जमिनीतील कठीणपणा फोडायचा असेल, सबसॉयलरचा वापर करायचा असेल, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखेचे विशेषज्ञ किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी अभियांत्रिकी विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सबसॉयलरचा वापर करा आणि या आधुनिक युगातील अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे अवजार आपल्याकडे कृषी अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मिळून राहिले त्यांचा वापर करून आपला फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

कार्यक्रमात आता ऐकूया अलबेला या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत आहे जुगनू या चित्रपटामधलं. या गीताला संगीत

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जानवर और इन्सान या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: ऐकूया कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूया। संगीत दिला आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत आहे हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटामधलं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात जावेद अख्तर यांचं गीत जोशीले या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिले आर डी बर्मन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा।
2: संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत। हसरत जयपुरी यांची गीतरचना ऐकूया मुकेश यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्रकाश मेहरा यांची गीत रचना आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट आहे हसीना मान जाएगी.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार, मी डॉक्टर विलास चकोर, मानसोपचार तज्ञ, नाशिक. 31 मे 2026 रोजी आपण जागतिक तंबाखू मुक्त दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग, मानसिक आजार आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आपल्याला या व्यसनाचे खरं रूप उघड करावं लागेल. आपल्याला हे आकर्षण नाकारून तरुणांच्या भविष्यातील आरोग्याला धोका टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एकजूट होऊन डिझाईनच्या भासवणाऱ्या आकर्षणाला नकार देऊया, आरोग्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करूया. धन्यवाद.
0: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
2: ऐकवत आता ऐकणार आहोत दूर नाही मंजिल या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे ऐकूयात आनंद बक्षी यांचं, मोहम्मद अजीज, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये छूमंतर या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीतकार ओ पी नय्यर.

0: तेज छोड़ो ये फसाना।
1: राज आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला म्हणजे माझी सुटका झाली।
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मिली या चित्रपटामधलं गीत, योगेश यांची शब्दरचना, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: आहोत अनुराधा पौडवाल आणि मनहर उधास यांच्या आवाजामध्ये। हिरो चित्रपटातील हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरीलाल।

हिरो या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेला. कार्यक्रमात आता ऐकूया क्रोध या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल क्रूक या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, ग दि माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत। ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी।

0: काय ग
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष IMA नाशिक. तुमचे स्वतःचे प्रयत्न, कुटुंबियांची मित्रपरिवाराची मदत, मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन, औषधं यांच्या मदतीने तुम्ही तंबाखू सिगरेटसारख्या गंभीर व्यसनावर निश्चितपणे मात करू शकता, असे मी आपणास या 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो. अवघड वाटत असेल पण अशक्य नक्कीच नाही. यू कॅन डू इट.
0: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.

0: फूल बाळूत बाळू होता बोट भर भोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू बाळू म्हणे की इथेच लोळू उन्हात तापू लागे वाळू बाळूला ती लागे पूळ उन्हात तापू लागे वाळू बाळूला ती लागे पूळ या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत वाळू रडला झोपेत
1: एक वन होत वेळूच त्यात घर होत साळूच.

0: निजला तोरिया तो बालू निजला तोरिया तो एकदा पाऊस लागे बोलू बिजली वाळू बिजली वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा खाली आली टाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा टाळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय टाळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुल बांधून गेलं टाळूच घर राहून गेलं टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर टाळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकुड कंब्याच्या पाठीत लाकूड
1: कायदा कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर
2: गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
6: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, ग दि माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत। ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दी माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना। या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राम ओगावकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जन्मठेप. या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी.

0: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: कॉर्नर. विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात। गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर डी एल रामटेके जनावरामध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांनासुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता पशुपालकांना त्याची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर यामध्ये कुठले रोग येतात बा? तर नवीन हिरव्या चाऱ्यामुळे या दिवसामध्ये तोंड येणे, पोटफुगी हे शक्यतो जनावरांमध्ये आढळतात. त्यामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असल्यामुळे, कारण की उन्हाळ्यामध्ये नाले आणि डबके हे आटून जातात आणि नंतर पाणी साचतात, आणि बरंचसं नाल्या आणि डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे जनावरांना हगवण व जंत यासारखे पण आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणूपासूनही जनावरांमध्ये रोग होतात या दिवसामध्ये, त्यामध्ये घटसर्प, फऱ्या, फासी, तसेच विषाणूपासूनही या दिवसामध्ये जनावरांमध्ये रोग आढळून आलेले, त्यामध्ये तिवा हा एक प्रामुख्याने जनावरांना आढळतो. त्याचप्रमाणे एकपेशीय जंतूपासून होणारा रोग म्हणजे सरा, आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षणे जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो, उदाहरणार्थ शेळी, मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते, हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळत. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाभण असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, 500 मिली गोडे तेलात 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी, त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावराच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात, उपाय मध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी, अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरांवर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प मशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावर दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून 2.5 वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते. जनावर लंगडू लागतात. ज्या पायाने लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते. जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाइट ताप. जनावराचे खाणेपिणे बंद होते. जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते. सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो. सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूंना आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे, जनावरांना एकदम ताप येतो. जनावरांच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते. जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय 6 महिन्यावरील वासरांना अँथ्रोक्सपोर वॅक्सिन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. या दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावर लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो. जनावरे वैरण खाणे बंद करते. तोंडातून लाळ गळते. जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाह किंवा इतर दुखणी होतात. उपाय: पशुवैद्यकीच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. यामध्ये जनावरांमध्ये सरा हा पण रोग होतो. पावसाळ्यामध्ये गोटे व्यवस्थित साफ न केल्यास गोट्यात माशा, डास, चिलटे होतात. या दिवसात चावणाऱ्या माशामुळे जनावराला सरा हा रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणे जर बघितले तर जनावर सुस्त होते. जनावराला जवळपास 103 ते 106 फॅरनहाइट पर्यंत ताप येतो. जनावरे जमिनीवर आडवी पडतात. पाय थरथर कापतात. जनावरे गोलगोल फिरते. कधी कधी झाडाला किंवा भिंतीला धडकासुद्धा मारतात. याप्रमाणे जर लक्षणे दिसल्यास तर आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. याच दिवसामध्ये जनावरांमध्ये विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावर चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारचे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय: जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी. या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. तंबाखू, सिगरेट, गुटखा व तत्सम प्रकारचे ड्रग्सचे सेवन करणे म्हणजे आपलं चांगलं आयुष्य कमी करणं आहे. श्वसनाचे आजार आणि कॅन्सर तर आहेच, पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका तंबाखूमुळे वाढतो. तर नाशिककर, तंबाखूला देऊ नकार, निरोगी जीवनाचा करू स्वीकार. धन्यवाद.
1: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.

घरात गवत नाही ना खपत तसत गवत रानामंदी भरून मुठीत मुळात छाटीत फेकात आयटीत उन्हा मंदी

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत देवा तुझे सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
0: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक.
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल जला या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया आशा भोसले आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं. शब्द आहेत अंजान यांचे, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हे गीत आहे देखा प्यार तुम्हारा या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात ऐकूया संगीतकार अन्नू मलिक यांच्या आवाजात दादागिरी या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत.

0: मी डॉक्टर निकिता सचिन पाटील, व्हाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. प्रत्येक सिगरेट पिणारी व्यक्ती व्यसन मुक्तीसाठी योग्य वेळ शोधत असते. समजूतदार व्यक्ती जाणते किती वेळ आहे आज आणि आता. क्विट स्मोकिंग टुडे.
1: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे
2: जनहितामधलं शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार राहुलदेव वर्मन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कामयाब या चित्रपटामधलं एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहेरी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृते आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, जसं आपण बघतो आहोत प्रत्येक भागात आता आपल्याला बऱ्यापैकी नवीन नवीन प्रश्न श्रोत्यांकडनं यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या भागातला हा आणखीन एक वेगळा प्रश्न मी आपल्याला आता सांगणार आहे. आणि हा प्रश्न असा आहे, म्हणजे एक आई आपल्या मुलीबद्दल विचारते हा प्रश्न, आणि तो असा आहे की डॉक्टर, माझ्या मुलीची डिलिव्हरी अमेरिकेत झाली आहे, ती MS झालेली आहे, दोघंही नवरा बायको उच्च शिक्षित आहेत, तिला अशी सतत काळजी होती की बाळाला दूध कमी पडतंय का, आणि ह्यामुळेच बाळ तिचं 8 दिवसांचं झाल्यानंतर तिनं पंपिंग करून बाटलीनं दूध द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला पंपमध्ये 30 ml दूध येत होतं आणि मग ते वाढत वाढत साधारण 90 ml पर्यंत गेलं. मग तिने कधी बाटलीने ते बाळाला दूध पाजलं, तर मग कधी बाळाला छातीशी घेऊन तिने ते दूध पाजलं. पण आता मात्र असं झालंय की बाळ छाती नको असं म्हणतंय, आणि म्हणजे बहुतेक त्याला आईचं दूध आवडत नाहीये असं आम्हाला शंका येते, असं आम्हाला वाटतंय. आता आमचं बाळ 1.5 महिन्याचं झालेलं आहे. आईने बाळाला जवळ घेतलं की ते रडायला लागतं, दुसरीकडे तोंड फिरवतं, त्यामुळे हल्ली ती 1-2 वेळा पंपिंग करते. कसं बसं 15 ते 20 ml दूध येतं, तर आता ह्याला काय उपाय करता येईल? आणि अमेरिकेत असल्यामुळे तुम्ही तिला ऑनलाईन मार्गदर्शन याच्या बाबतीत करू शकता का, असा हा प्रश्न आलेला आहे. डॉक्टर, खरं तर सगळं व्यवस्थित असताना पण बऱ्याचदा काहीतरी प्रयोग केले जातात आणि त्याच्यानंतर मग अशा काही कॉम्प्लिकेशन्स होतात की ज्यावरती सहज पटकन उपाय सापडेल असं तेव्हा तरी लक्षात येत नाही. मग ह्या प्रश्नाचं आपण काय उत्तर द्याल, याला काय मार्गदर्शन कराल, आणि ऑनलाईन आपण मार्गदर्शन देऊ शकणार आहात का तेही आपण जरूर सांगा.
1: हा प्रश्न हल्ली मला खूप साऱ्या सुशिक्षित मुलींकडून विचारला जातो. मुली जेवढ्या जास्त शिकतात, मेडिकल इंजिनिअरिंग प्रोफेशनमधल्या मुली, सुपर स्पेशालिस्ट झालेल्या मुली किंवा इंजिनिअरिंग फील्डमधल्या हायेस्ट एज्युकेशन घेतलेल्या मुली, MBA झालेल्या मुली, यांना हा प्रॉब्लेम खूप सतावतो. त्या जेवढ्या हुशार तेवढं त्यांना, त्यांचा असा आग्रह असतो की त्यांना बघायचं आहे त्यांना दूध किती येतं, आणि त्यामुळं डायरेक्ट छातीवर लावण्याच्याऐवजी त्या पंप करून बॉटलमध्ये बघून पाजायला सुरुवात करतात. पण याच्यामध्ये एकदा का बाळाला बॉटलची सवय लागली की बॉटलने दूध पिणं आणि डायरेक्ट छातीवरती दूध पिणं या दोन्हीही मेकॅनिझममध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बॉटलचं निप्पल लांब असतं, त्याची धार टपटप टपटप येते, त्यामुळं बाळाला ते उलट ओठांनी ते प्रेस करतं आणि दाबून असं ते बॉटलने दूध पितं. याच्या उलट बाळ जेव्हा आईच्या स्तनांवरती दूध पितं तेव्हा बाळ मोठा हा करतं, त्याची जीभ खाली स्तनाच्या खाली घालतं आणि त्या जिभेने सकिंग करून बाळ दूध पितं. त्यामुळे ह्या दोन्हीही टेक्निक्समध्ये जो फरक आहे, त्यामुळे बाळाला निप्पल कन्फ्युजन होतं. बाळ जेव्हा आईचं दूध प्यायला सुरुवात करतं तेव्हा बाळाला मोठा आ करून लॅच करायचं असतं, त्यांनी सक केल्याशिवाय तोंडामध्ये दूध येणार नसतं. आणि याच्या उलट बॉटल एकदा का तोंडात घेतली की कंटिन्युअस दुधाचा फ्लो येत राहतो, त्यामुळं बाळाला एकदा का बॉटलची सवय झाली तर बाळ आईचं दूध प्यायला नाही म्हणतं. अर्थातच प्रत्येक जण अशी आहे जन्मतः, त्याच्यामुळे बाळ छाती घ्यायला नाही म्हणतं. आणि मग आईला वाटायला लागतं की त्याला आई आवडत नाही, त्याला आईचं दूध आवडत नाही, ते आईपासून दूर पळत आहे. असं नसतं ना, बाळाला एकदा का बॉटलची सवय झाली की त्याला हे कॉम्प्लेक्स मेकॅनिझम कळतच नाही. पहिली गोष्ट, त्याला आ करता येत नाही. काही बाळं तर माझ्याकडे येतात ते सकिंग विसरून गेलेले असतात. म्हणजे त्यांना तोंडात काही घातलं तर असं फक्त तोंड घट्ट बंद करून चावणं अशाच पद्धतीची ॲक्शन त्यांची होते. त्यांना सक करताच येत नाही. त्यामुळं बाळाला मुळात बॉटल सुरू करण्याचा अट्टाहास मुलींनी करू नये. दुसरं म्हणजे बघायची काय गरज आहे. जर का तुमचं बाळ तयार झालेलं आहे तसंच त्याचं दूध पण तयार होणार ना, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात जितकं रक्त तयार होतं, हाडं मास तयार होतं, मसल्स तयार होतात, पूर्ण ह्युमन बीइंग तयार होतं, मग दूध का नाही तयार होणार. आणि मग त्याच्यामुळं होतं काय, हा बघायचा जो अट्टाहास आहे त्याच्यामध्ये माता पंपिंग करायला लागतात आणि कालांतरात

0: आणि त्यांना पंपिंगचा कंटाळा येतो, मग हळूहळू त्या पंपिंग पण कमी करतात, कमी वेळ पंपिंग करतात, कमी वेळा पंपिंग करतात, आणि मग हळूहळू बाळ फॉर्म्युलावर स्विच होत जातं. आणि कालांतराने जसं छातीतलं दूध बाळ पित नाही, छाती रिकामीच होत नाही, तर फीडबॅक इनहिबिटर ऑफ लॅक्टेशन हा जो फॅक्टर आहे तो निगेटिव्ह संवेदना देतो की आता दुधाची गरज नाही आहे, दूध तेवढं संपत नाही, आणि मग दूध तयार होण्याची प्रोसेसच बंद होऊन जाते ना. त्यामुळं सगळ्या मातांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की दूध किती येतं हे बघितलंच पाहिजे असं जे त्यांना वाटतं ते त्यांनी कमी करावं. बाळ छातीला लावल्यानंतर साधारणतः एखादं बाळ 20 मिनटं पितं, एखादं जास्त अर्ध्या तासाच्यापेक्षा जास्तही वेळ एखादं फीड घेतं, तर दॅट इज ओके. पण बाळ किती घेतं हे पाहायसाठी बॉटलनी देणं किंवा पंपिंग करणं हे करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे जर का असं चालू केलं असेल तर प्रॉपर स्टेप बाय स्टेप पर्सनल गायडन्सनी बॉटल फीडिंग बंद करून परत आईचं दूध चालू करता येतं. याला रिलॅक्टेशनची प्रोसेस असं म्हणतात. आणि याच्यासाठी पूर्ण अंडर सुपरविजन फॉर्म्युला कमी करायला लागेल. आणि अशा पद्धतीनं हा गायडन्स ऑनलाईनसुद्धा देता येतो. बरेच पेशंट्स अमेरिकेतले आमच्याकडे अशा पद्धतीनं गायडन्स घेतात, ऑनलाईन त्यांना सांगता येतं, ट्रीट करता येतं, पण त्याला पेशन्स हवा नक्कीच. आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे बाटली बंद केली पाहिजे. जर का तुम्ही बॉटलवर पण देताय आणि स्तनपान देण्याचं ट्राय करताय तर ते इम्पॉसिबल आहे. त्यामुळं बॉटल आधी बंद केली तर बाळ आईचं दूध घ्यायला लागू शकतं. त्यामुळं या स्टेप्स आहेत, हळूहळू करायला लागतं. तासभराचा ऑनलाईन सेशन असतो त्यामुळं बाहेरच्या मातांसाठी हे पॉसिबल आहे, पण त्याच्याचबरोबर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. हे टाळता आलं तर जास्त चांगलं. बाळ झाल्यानंतर त्याला अगदी पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श देऊन 1 तासाच्या आत जर स्तनपान चालू केलं तर ते सक्सेसफुल आणि लॉंगर ड्युरेशनपर्यंत चालू राहण्याची शक्यता वाढते. दुसरं म्हणजे बाळाला दुसरं काहीही न देता जर का एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं तर बाळाचं पोट दुसऱ्या कशाने तरी भरून गेले आणि म्हणून बाळ पित नाही असं होत नाही, आणि मग बाळ स्तनपान आनंदाने घेतं. त्यामुळं बाळाला दुसरं काहीतरी द्यायचं आणि मग हळूहळू स्तनपान कमीच होत जातं ना, आणि मग पंपिंग करून बघायचं आणि दूध येत आहे का हे बघण्यासाठी पिळून पण बघू नका आणि पंपिंग पण करू नका. डायरेक्ट बाळ छातीला प्यायला घ्या. 24 तासात जर कमीत कमी 6 वेळेला युरिन होत असेल, 1 महिन्याभरात जर का 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं आहे हे लक्षात घ्या. हे सायंटिफिक टेक्निक आहे. त्यामुळं असं तुम्ही मनाने विचार करत बसलात, मग कोणीतरी भेटायला आलेलं म्हणलं की बाळ लुकडंच दिसत आहे आणि ते तुम्ही मनाला लावून घेतलं तर कसं काय होणार. त्यामुळं तुम्ही खंबीर राहा, तुम्ही ठरवा की बाळाला स्तनपानच द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नका.
1: नक्कीच डॉक्टर, तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा जसा इथे जवळ राहणाऱ्या किंवा आसपासच्या गावाहून तुमच्या दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्सला होतोय, त्यांच्या बाळांना होतोय, मातांना होतोय, तर मला वाटतं ऑनलाईन माध्यमातून हे जे तुम्ही मार्गदर्शन देत आहात ते नक्कीच दूर असणाऱ्या व्यक्तींसाठी फार उपयोगाचं आहे. कारण की बऱ्याचदा असं असतं की परदेशात आई असतेच जवळ असं नसतं, सासू जवळ असते असं नसतं, त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर त्या मुलीच्या मनाची, त्या मातेच्या मनाची घालमेल होऊ शकते आणि आणखीन काहीतरी वेगळे कॉम्प्लिकेशन या डिलिव्हरी नंतरच्या पिरियडमध्ये होऊ शकतात, ज्याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो आणि अर्थातच आईवरही होऊ शकतो आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम थेट स्तनपानावरती सुद्धा होऊ शकतो. पण मात्र तुम्ही आश्वस्त केलेले आहे की अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन करू शकता आहात, त्यांचे प्रश्न सोडवू शकता आहात, त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. श्रोत्यांना मला इथे जरूर सांगायला आवडेल की ज्याही लोकांना डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं मार्गदर्शन घेता येत नाहीये ते जरूर ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन आपले शंका प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर, नेहमीप्रमाणेच आजचा भाग खूप छान झाला. मुख्य म्हणजे या भागात हे कन्फर्मेशन मिळालं की तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा मातांना मार्गदर्शन करू शकणार आहात. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.

0: अथ एव अधिक मासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे कर्मयुद्ध। या चित्रपटामधलं शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात।

0: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार? पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in हर घर
2: सूर्यघर। आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विजय बेनेडिक्स आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे अंजान ह्यांचं, गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि चित्रपट लव लव लव।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कमिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरं आपले स्वागत करतो. श्रोते हो, आपणास माहिती आहे की आयपीएलचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यात आयपीएल रंगतदार होत आहे. यात नाशिकचा साहिल पारख, त्यानंतर घोष असे खेळाडू तर खेळतातच आयपीएल, परंतु त्यामध्ये आणखी एक नाशिकचा सहभाग आहे, तो म्हणजे नाशिकच्या समीक्षा मंडळा यांचा. नाशिकच्या समीक्षा मंडळा यांनी राजस्थान रॉयल्सच्या जी जर्सी आहे, गुजरात संघाविरुद्ध खेळली गेली होती, त्या संघाविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांनी आपल्या डिझाईनची एक जर्सी केली होती आणि ती चॉईस झाली होती. त्याचबद्दल आज आपण समीक्षा मंडळा यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार नाशिककर.
0: मॅडम, आपण जे राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी जी जर्सी आपण तयार केली होती, त्याविषयी आपल्याला आयडिया कशी तयार झाली त्याविषयी थोडं आम्हाला सांगा ना.
1: तर मी बेसिकली राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडियावर पाहिलं होतं की त्यांनी हे हुनरमंच नावाचं कॉम्पिटिशन स्टार्ट केलंय आणि त्यात मग मला दोन कॅटेगरीज होते, एक होती डिझायनिंगची आणि एक होती अँकरची. तर मला वाटलं की माझं इंटरेस्ट डिझायनिंग मध्ये, तर मी डेफिनेटली पार्ट घ्यायला पाहिजे. तर मी मग माझं डिझाईन वगैरे रेडी केलं. त्यांनी मला एक डॉक्युमेंट पाठवलं होतं ज्याच्यात सगळं इनिशिएटिव्ह होते त्यांचे, की त्यांना रिप्रेझेंट काय करायचंय त्या जर्सी, त्यांना काय मेसेज पोहोचवायचंय. तर मी ते सगळं वाचलं आणि मग त्या हिशोबाने माझे डिझाईन बनवले आणि मग मी त्यांना एक लिंकनी ते सेंड केलं होतं आणि मग त्यांनी पुढे ते पास केलं.
0: मॅडम, आपण ज्यावेळेस जो फॉर्म फिल केला त्यावेळेस किती कॉन्टेस्ट होते आणि एकूण किती कॉन्टेस्ट होते की जे आपण त्यांना मागे टाकून आपण पुढे आलात?
1: सो जेव्हा मी रजिस्टर केलं होतं तर तेव्हा 8,500 लोकांनी रजिस्टर केलं होतं त्या कॉम्पिटिशन मध्ये आणि मग त्यानंतर त्यांनी टॉप 30 कंटेस्टंट्सला त्यांनी सिलेक्ट केलं होतं राजस्थान रॉयल्सनी आणि मग त्या टॉप 30 मधून वोटिंग राऊंड झाला होता ज्याच्यात वोटिंगच्या हिशोबाने टॉप 10 लोक सिलेक्ट होणार होते आणि मग ते टॉप 10 लोकांचं एक ज्युरी बसवली होती राजस्थान रॉयल्सनी. ते ज्युरी डिसाईड करणार होते की कोणाची जर्सी सिलेक्ट होणार आहे आणि मग त्या 10 लोकांमधून एक जर्सी सिलेक्ट होणार होती.
0: ज्यावेळेस आपली जर्सी, आपले डिझाईन केलेली आपली जर्सी निवड झाली त्यावेळेस आपल्या मनाची स्थिती काय होती?
1: मी बिलकुल रेडी नव्हती की असं मला कॉल वगैरे येणार आहे, कारण खूप दिवस झाले होते. ही जर्सी मी नोव्हेंबर मध्ये बनवली होती आणि मला वाटतं मला एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये त्यांचं कॉल आलं होतं. तर खूप मोठा टाइम पिरियड होता ते वेटिंगचा, पण जेव्हा त्यांचं कॉल आलं आणि मला थोडं टाइम लागलं की प्रोसेस करायला की ऍक्च्युली माझी जर्सी सिलेक्ट झाली आहे, मग जेव्हा त्यांचं पुढे कम्युनिकेशन झालं की किती लोकांसोबत मी येऊ शकते, काय काय आहे तिथे, जसं शूट होतं, इव्हेंट होतं जर्सी रिव्हिलचं, जसं जसं त्यांचं इन्फॉर्मेशन येत होतं तसं तसं मग ते थोडं बिलीफ व्हायला लागलं होतं की आपली जर्सी सिलेक्ट झाली आहे त्या प्लॅटफॉर्मवर.
0: मग आपण त्या संघाशी जाऊन मिळाला होता की त्यांचे जे व्यवस्थापक वगैरे त्यांच्याशी जाऊन भेट वगैरे झाली असं काही झालं आपलं?
1: सो फर्स्ट डे जेव्हा आम्ही पोहोचलो तर तिथे पूर्णिमा युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे जयपूरमध्ये, तर तिथे हा जर्सी रिव्हिलचा इव्हेंट होता. तर त्या दिवशी मला कुमार संघकारा सर, जे त्यांचे हेड कोच आहे, परत रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जे आपले महाराष्ट्राचे प्लेअर आहेत, येस, नांद्रे बर्गर होते, दसून शनका होते, श्रीलंकाचे कॅप्टन आहे ते, तर असे 5-6 प्लेयर्सला मी म्हणजे भेटू शकली आणि त्यांच्या सोबत जर्सी रिव्हील झाली ती माझी. आणि मग त्याच्या पुढच्या दिवशी मला रवींद्र जडेजा सोबत शूटचा चान्स भेटला आणि मग त्या दिवशी मी अजून एक दोन क्रिकेटर सोबत भेटली, परत संघकारा सर सोबत भेटली होती, संदीप शर्मा भेटले होते मला. तर ते खूप म्हणजे अनरियल फिलिंग होती की जे प्लेयर्सला आम्ही टीव्ही मध्ये पाहतोय त्यांना रिअल लाईफ मध्ये असं बघायला भेटलं.
0: मॅडम, आपण कधी असं स्वप्न पाहिलं होतं का मी इथपर्यंत पोहोचू शकते?
1: ऑनेस्टली बोलू तर क्रिकेट खूप आवडतो मला. मी लहानपणीपासून क्रिकेट फॉलो करते आणि स्वतः पण थोडंफार खेळते. तर मग ऑफकोर्स प्लेयर्स वगैरे माहिती होते की असे असे आहे, पण डिझायनिंगच्या थ्रू ह्या पाथमध्ये यु नो ग्रो करायला भेटेल हे माहिती नव्हतं मला. मी हे काय विचार नाही केलं होतं की मला प्लेयर्सला भेटायला भेटेल, म्हणजे असं काही की विनिंग प्राईजचं काही विचार नव्हतं माझं. मी फक्त मला आवड आहे गेमची आणि म्हणून मी ती जर्सी डिझाईन केली होती आणि मग ते असं पुढे म्हणजे मला अपॉर्च्युनिटी भेटली तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.
0: मॅडम आपण असा प्रकारचा छंद कधीपासून जोपासताय आणि त्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं कोणाकडून?
1: हो म्हणजे माझी फॅमिली वगैरे मला खूप सपोर्ट करते ह्या गोष्टींनी. मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं शिकणं खूप आवडतं. जसं डिझायनिंग झालं, मी ऍक्च्युली कम्प्युटर इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे पण तरी म्हणजे मला जे इंटरेस्ट आहे ती मी शिकायचा प्रयत्न करते आणि असं कॉम्पिटिशन्स मध्ये पार्ट घेत राहते कारण एक्सपोजर तेवढाच भेटतो मग पुढे जाऊन. तर माझं फॅमिलीचं खूप सपोर्ट आहे आणि म्हणजे आता पण ते सगळे एवढे खुश होते की यु नो एवढ्या मोठ्या स्टेजवर हे अचीवमेंट भेटलंय मला.
0: आपण ज्यावेळेस राजस्थान रॉयल्स जाऊन मिळाला तेव्हा पहिल्यांदा आपली भेट कोणाशी झाली होती?
1: माझी प्लेयर्सचं बोलू तर कुमार संगकारा सर आणि नांद्रे बर्गर सोबत पहिला कॉन्व्हर्सेशन होता कारण ते स्टेजवर मी भेटली त्यांना आणि माझ्या बाजूला ते उभे होते तर ते बोलले मला की यु नो जर्सी खूप चांगली बनवली आहे अँड कॉंग्रॅच्युलेशन बोलले होते. आणि ओव्हरऑल मी मॅनेजमेंटचं बोलू तर माझ्यासोबत दोन तीन जे तिथले स्टाफ म्हणजे जे राजस्थान रॉयल्सच्या बॅकएंडमध्ये काम करतात ते लोक भेटले आणि इंटरॅक्ट करायला भेटलं त्यांच्यासोबत आणि खूप चांगले एक्सपिरियन्स होतं ऑनेस्टली. ते
0: आपल्या समोर कोण होतं आपण तिकडे गेलो त्यावेळेस?
1: माझ्यासोबत माझा भाऊ माझे पप्पा आणि माझे काका आम्ही असं गेलो होतो चार लोक आणि कारण त्यांना तिघांना पण क्रिकेटची खूप आवड आहे तर त्यांच्यासाठी पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आयपीएलची मॅच पण बघायला भेटली आम्हाला ती राजस्थान आणि गुजरातची आणि त्याच्या आधी मग शूटच्या दिवशी पण आणि इव्हेंटच्या दिवशी पण त्यांना पण यु नो त्यांचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होतं असं काही माझ्यासोबत. आणि राजस्थान रॉयल्स मोठी फ्रँचाईज आहे तर ते लेवल ऑफ एक्सपिरियन्स पण तसा होता.
0: आपण ज्यावेळेस आपण मॅच पाहिली त्यावेळेस आपल्याला आनंद कसा झाला की जी गुजरात विरुद्ध जी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात मॅच होती त्या मॅच मध्ये आपली जर्सीची डिझाईन वापरली जाते त्याबद्दलचा आपला आनंद कसा होता?
1: ऑफकोर्स म्हणजे असं अनरियल वाटत होत ते. मी जेव्हा ते स्क्रीनवर डिझाईन केलं होतं मला असं कधी म्हणजे विचार नाही आलं की यु नो प्लेयर्स हे जर्सी घालून स्टेडियम मध्ये खेळणारे पण जेव्हा मी त्यांना सगळ्यांना पाहिलं ती जर्सी घालून खेळणारे आणि इव्हन जे सपोर्टर्स वगैरे होते त्यांना त्यांच्यात पण खूप लोकांनी ती जर्सी घातली होती तर ते खूप असं अनरियल मोमेंट असतं की तुम्ही जे डिझाईन केलेलं असतं आणि ते समोरची व्यक्ती घालता आणि म्हणजे ऍज अ डिझायनर ते सॅटिस्फॅक्शन असतं की तुमचं काम लोकांना आवडलंय आणि ऑफकोर्स ते मॅच पण चांगल्या कॉज साठी खेळत होते. प्रत्येक सिक्सवर त्यांनी सहा घरांना सोलार पॅनलचं प्रोव्हाइड करणार होते ते तर त्या मॅच मध्ये पण मला वाटतं अराउंड 26 लागले होते टोटल तर अराउंड 120 घरांना सोलार पॅनल्सची हेल्प झाली तर मला ते पण खूप म्हणजे असं चांगलं वाटतंय की एक चांगल्या कॉस्ट साठी आपण गेलो होतो तिथे आणि मी पण काही कॉन्ट्रीब्युट करू शकले त्या ओव्हरऑल इनिशिएटिव्ह मध्ये.
0: आपण यापूर्वी कधी असं डिझाईन केलेलं होतं का किंवा आपण डिझाईनचा कोर्स वगैरे केलेला होता कसं होतं आपलं?
1: नाही मी युट्यूबवर शिकते डिझायनिंग ओव्हरऑल म्हणजे मला आवड आहे तर मी शिकत राहते आणि मी माझं वर्क बनवते तर मी लिंक्डइन वगैरे वर पोस्ट करून देते म्हणजे पोस्टर्स. बट ही फर्स्ट टाइम होतं की मला जर्सी डिझाईनचा चान्स भेटला. मला काही आयडिया नव्हती पण जेव्हा मी बसली डिझायनिंगला तर ते हळूहळू एक एक गोष्टी शिकत होती ऑनलाईन आणि मग तसंच माझ्या डिझाईनवर वर्क करत होती मी तर एक्सपिरियन्स होता डिझायनिंग मध्ये पण खूप यु नो टाईप्स असतात पण हा फर्स्ट टाइम होता की मी एक जर्सी डिझाईन केली होती.
0: आता इथून पुढचं आपलं ध्येय काय राहणार आहे का याच संदर्भात आपण पुढे गेलो तर ध्येय काय राहणार आहे की मला याही पुढे अजून करता आलं किंवा पुन्हा एकदा असं जर चान्स आलं तर मी करेन असं काही आहे?
1: डेफिनेटली कुठेही अपॉर्च्युनिटी भेटो मला खूप आवडतं पार्टिसिपेट करणं. हे विचार नसतं की जिंकायचंच आहे का असंच आहे. पार्टिसिपेशन मध्ये मग तुम्हाला करायला भेटतं जे शिकायला भेटतं तेच खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्या आधी पण मी डिझायनिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतलाय पण नाही जिंकली आहे पण ही फर्स्ट टाइम होती की मी कुठेतरी जिंकली आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पण की मी एक गोष्ट कंटिन्यू करायला पाहिजे की नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज जे आहे ते ग्रॅप करायला पाहिजे. आणि फक्त ह्या डोमेन मध्ये नाही, डिझायनिंगच्या मी एक कम्प्युटर इंजिनियर पण आहे, म्हणजे इंजिनिअरिंग पण परस्यू करत आहे, तर त्या डोमेन मध्ये पण मी अजून शिकते नवीन नवीन गोष्ट. ओव्हरऑल तर अजून मी लर्निंग प्रोसेस मध्येच आहे, बघू पुढे कसं अपॉर्च्युनिटीज येतात.
0: आपली कुटुंबाची साथ मिळते त्याबद्दल थोडं सांगा ना, की कुटुंब खरंच पहिली गोष्ट, आपल्याला कधी पुढे जायचं असेल तर कोणीतरी साथ राहते, त्यात कुटुंब सर्वात महत्वाचं असतं, त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला.
1: माझं कुटुंब खूप सपोर्टिव्ह आहे, आणि म्हणजे मला असं काही हे नाही करावं लागतं की मला हेच करायचंय तेच करायचंय. आय एम गिव्हन द फ्रीडम की तुला जे ट्राय करायचंय कर आणि जे परस्यू करायचंय कर, असं नाही की इंजिनिअरिंगची डिग्री करत आहे तर त्याच डोमेन मध्ये आता कर, तर तसं काही नाहीये. आणि ऑफकोर्स सोबत मला, म्हणजे माझ्यासोबत सगळे आले, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती की ते मला असं पाहू शकले स्टेजवर प्लेयर सोबत ज्यांना आपण टीव्ही मध्ये पाहतो, तर त्यांच्यासाठी पण ते खूप असं प्राऊड मोमेंट होता. त्यांनी परत, आम्ही जेव्हा परत आलो तेव्हाही सेलिब्रेशन केलं होतं, तर म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे त्यांच्या सपोर्टच्या विदाउट देअर सपोर्ट हे नाही पॉसिबल असलं होतं.
0: आपण कधी स्टेडियमवर जाऊन मॅच पाहिली वगैरे?
1: हो, मी वुमन्स वर्ल्ड कपची फायनल पाहिली होती डीवाय पाटील स्टेडियम मध्ये, कारण ते इंडियामध्ये होतं वर्ल्ड कप आणि एक हिस्टॉरिक फायनल होती, कारण अजूनपर्यंत वुमन्स टीम वर्ल्ड कपने जिंकली होती, तर मी ते फायनल पाहायला गेली होती आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. जेव्हा आपण साऊथ आफ्रिका सोबत जिंकलो होतो आणि मग त्याच्यानंतर तर सर मी आताच राजस्थान आणि गुजरातच्या मॅचला गेली होती आयपीएलच्या.
0: नक्कीच मॅडम, तुमचा हा प्रवास इथून पुढे असाच चालू राहू आणि आपलं क्रिकेट मधलं प्रेम, आणि जर आपण एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती आपण पुढे नेत असतो, हे आज आपल्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कमिटी, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जमाना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीत रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: सहा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. मेला चित्रपटामधलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं मास्टरजी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं जान हथेली पे या चित्रपटामधलं. अंजान ह्यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मंगल पांडे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, अनुभव या चित्रपटामधलं. गायिका लता मंगेशकर आणि या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर शैलेश बोंदर्डे, कॅन्सर तज्ज्ञ. 70% कॅन्सर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात. एक सिगरेट काही मिनिटं चालते, परंतु नुकसान आयुष्यभराचे करते. आपण तंबाखूपासून जर दूर राहिलात तर कॅन्सरचे प्रमाण आपोआप 60-70% कमी होईल. 31 मे हा नो टोबॅको डे आहे, तर चला नाशिककर आपण रोज नो टोबॅको डे साजरा करूया.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
2: कार्यक्रमात ऐकूया खेल खेल में या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन बावरा यांचं. ऐकूया संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यासोबत आशा भोसले यांच्या स्वरात.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन 13 मे.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सुभाषचंद्र कुलकर्णी. सुभाषचंद्र कुलकर्णी हे नाव तसं संगीतकार म्हणून एवढं प्रसिद्ध नाही, पण श्रोते हो, त्यांनी या चित्रपटाला दिलेलं संगीत आणि या गाण्याला पण दिलेलं संगीत सुद्धा अप्रतिम आहे. याच्यातल्या पहिल्या कडव्यामध्ये छान म्हटलेलं आहे की कसे कोठूनही येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. श्रोते हो, खरंच त्या एका श्लोकामध्ये म्हटलंय बघा की मी हेच कळे परंतु न कळे कोठील मी कोण, मी कुठून आलोय, मला कुठे जायचं आहे, मला काय करायचं आहे हे आपल्याला समजत नाही. कुठून आलोय हे तर कधीच समजत नाही. कसे कोठूनही येतो आपण, आपण कसं येतो कुठून येतो. खरंच या जगामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस लहानपण आपल्या आईच्या कुशीमध्ये जातं, आपलं वडिलांच्या छत्रछायेखाली आपण वाढतो, शिक्षण घेतो, शिक्षणामध्ये अनेक मित्र पण भेटतात. बघा, कोणीतरी कुणाच्या तरी जीवनामध्ये एखादा मंत्र टाकावा त्याप्रमाणे गुंतल्या जातो. त्याचं प्रेम असलं तर ते प्रेम विवाहात रूपांतर होईलच असं काही नाही, पण कधी कधी ते होतही पण. अनेक क्षण असे असतात की ज्यामध्ये आपण कुठेतरी गुंतला जातो. तसं या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, कसे कोठूनही येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. जे काय घडलं ना ते सगळं घडू देत, जे घडलेलं आहे ते आपल्या हातात नव्हतंच, आणि जे घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल आपण वाईट वाटणं काहीच उपयोग नाही. चांगलं वाटलं तरी त्याचाही काही उपयोग नाही आहे. जे पण घडलेलं आहे भले बुरे ते घडून गेले, भलं असो बुरं असो घडून गेलेलं आहे, ते विसरून जाणं. हा, आपल्याला एक छान शब्द आहे बघा, सिंहावलोकन. जसा सिंह चालता चालता आपण कोणत्या रस्त्यावर ते मागे वळून एकदा पाहतो, तसं आपण या क्षणी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर कधी एकदा मागे वळून बघितलं तर आपल्याही जीवनामध्ये भलं बुरं काहीतरी घडून गेलेलं असतं. कसे कोठूनही येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. कवी म्हणतो उगाच हसतो उगाच रुसतो. बघा, आपल्यालाही पण कधी कधी जाणवतं बघा, आपण उगाच रुसलो बाबा त्याच्यावरती, पण एखाद्या क्षणावरती आपल्याला उगाच हसायलाही पण येतं. हे हसणं, हे रुसणं, एखाद्या वेळा क्षणामध्ये आतुर होणं, एखाद्या क्षणामध्ये कातर होणं, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे पुढे वागण्यासाठी म्हणून या वळणावरती विसावणं हे खूप आवश्यक आहे क्षणभर. ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेलं आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या. हा क्षण माणसाच्या जेव्हा मनामध्ये येतो ना, जेव्हा जीवनामध्ये येतो ना, तो क्षण क्षणात बदलून टाकणारा असतो. आपल्याला सगळ्यांनाच उदाहरण माहितीये, बुद्धाला तो क्षण मिळाला आणि त्याला बुद्धत्व प्राप्त झालं, बोधित्व प्राप्त झालं. हा बोध केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण हे होण्यासाठी म्हणून विसावणं आवश्यक आहे. पुढच्या कडव्यामध्ये आहे, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करुनिया घेतो सारे, लावुनिया प्रीतीची झालर. कधी ऊन कधी सावली, कधी चांदणं कधी काहिली, म्हणजे ऊन उगाचच, उन्हाचा तडका म्हणतो त्याला. गोड करुनिया घेतो सारे, काय आता ते हो, आपल्या जे काय देवानं दिलेलं आहे ते सगळं सोसणं, जे घडतंय ते घडू देणं आपल्या हातात तरी कुठे असतं. घडण्याला अडवणं थांबवणं हे आपल्या हातात नसतंच. एक कवी होते मुल्ला अली अब्बास म्हणून, आमच्या घरी 70-75 साली एक गीता दर्शन नावाचं मासिक यायचं, आणि या गीता दर्शन मासिकामध्ये कदाचित जे श्रोते ऐकत असतील त्यांच्याकडेही कदाचित येत असेल, या मासिकामध्ये दर महिन्याला आलेल्या अंकामध्ये एक कविता असायची, आणि ती कविता असायची मुल्ला अली अब्बास नावाच्या कवीची. काय अप्रतिम कृष्ण भक्तीवरती हे मुल्ला अली अब्बास लिहायचे. त्यांच्या दोन ओळी मला आठवतात आत्ता सहज, या कधी ऊन तर कधी चांदणे, कधी सावली कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर. हे ऐकल्यावर मला आठवलं म्हणून सहज सांगतो. कवी म्हणतो, नियती छे
प्रभु इच्छा शक्ती. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, नियतीने काय वाढून ठेवलेलं आहे माझ्या पुढे, पण अहो नियती ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे असं कवी म्हणतो. नियती छे प्रभु इच्छा शक्ती, जाणती न जाणते. जे जाणते लोक आहेत त्यांना सुद्धा हे ओळखता येत नाही. नियती छे प्रभु इच्छा शक्ती, जाणती न जाणते. आज इथे तर उद्या तिथे, मी ठिकाण ते कोणते, निघालो नियती फिरविल तिथे. अप्रतिम शब्द आहे. तसंच या गाण्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालं. अहो प्रेमामध्ये ना सगळं माफ असतं म्हणतात बघा. तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपल्या जीवनाला सुद्धा प्रेम जर लावलं ना, तर ऊन असो वा सावली असो, तुम्हाला गोड करून घेता येते, गोड वाटते. कवी म्हणत नाही का एका गाण्यामध्ये, उन्हात चांदणं पडलं ग, उन्हात चांदणं पडलं. हे उन्हातलं चांदणं जे असतं ना, ते जेव्हा प्रीतीची झालर असेल ना, त्याच ठिकाणी असतं. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायाचा. डाव रंगता कधी मनासारखा, डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर कसले काहुर. खरच किती छान शब्द आहेत हो. खेळ जुना हा युगायुगांचा, अनेक युगांपासून सुरू असलेला हा खेळ, संसार जो सतत चालत असतो तो संसार. आणि अगदी आध्यात्मिक याच्यात म्हटलं तर ही भगवंताची मायाच आहे. या मायेमध्ये गुंतलेला हा जीव हा खेळ युगायुगांचा खेळत असतो, रोज नव्याने खेळायाचा. डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर कसले काहुर. मनासारखं घडलं ना की मग हुरहुर नसते आणि काहूर पण नसतं. पण तोपर्यंत आपल्याला एकच लक्षात ठेवायला हवं, जरा विसावू या वळणावर. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. शब्दगंध, शब्दांचा गंध, शब्दांचा सुवास. या कार्यक्रमामध्ये आपण आज या एका तुझ्या वाचून कर्मेना नावाच्या चित्रपटातलं एक गीत ऐकणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, अनुराधा पौडवाल गायिका आहेत, सुधीर मोघे यांचे शब्द आहेत, आणि अशोक सराफ आणि अलका कुबल यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं आपण ऐकूयात. पुन्हा भेटूयात याच वेळी याच दिवशी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुधीर संकलेचा, पॅथॉलॉजिस्ट आणि माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. 31 मे रोजी नो टोबॅको डे, त्यानिमित्त स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तंबाखूला कायमचा निरोप द्या. तंबाखू काही क्षणांचा आनंद देत असली तरी कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे विकार यासारखे आयुष्यभराचे आजार देऊन जाते. निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा. तंबाखूला नकार द्या, आरोग्याला होकार द्या.
1: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष IMA नाशिक. तुमचे स्वतःचे प्रयत्न, कुटुंबियांची, मित्रपरिवाराची मदत, मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन, औषधं यांच्या मदतीने तुम्ही तंबाखू सिगरेटसारख्या गंभीर व्यसनावर निश्चितपणे मात करू शकतात, असे मी आपणास या 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो. अवघड वाटत असेल पण अशक्य नक्कीच नाही. You can do it.
0: Apex Wellness Hospital यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. माध्यम क्षेत्राशी जोडलेला व्यक्ती म्हणून आणि आता कायद्याचा विद्यार्थी म्हणून एक गोष्ट सतत जाणवत राहिली, सामान्य नागरिक आणि कायदा यांच्यामध्ये अजूनही मोठं अंतर आहे. अनेक वेळा लोकांमध्ये स्वतःचे हक्क, प्रक्रिया, कोर्ट, पोलीस व्यवस्था किंवा कायदेशीर निर्णय याबद्दल स्पष्ट माहिती नसते आणि त्यातून संभ्रम, भीती आणि चुकीचे निर्णय निर्माण होतात. न्याय संवाद हा त्या अंतराला कमी करण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून आपण अनुभवी वकील, कायदे तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून कायद्याच्या जगातलं वास्तव, प्रॅक्टिकल अनुभव आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण कायदा हा फक्त कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, निर्णयांशी आणि हक्कांशी थेट जोडलेला असतो. सर, न्याय संवाद मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कायदा म्हणजे फक्त कोर्ट, गुन्हे आणि खटले एवढंच नसतं, तर काही वेळा तो मानवी भावना, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि आयुष्याच्या अत्यंत कठीण निर्णयांशी जोडलेला असतो. आणि आज आपण अशाच एका अत्यंत संवेदनशील पण तितक्याच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, लिव्हिंग विल. आणि आजच्या भागामध्ये आपल्या सोबत आहे सिनियर ऍडव्होकेट, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष, तसेच अनेक सामाजिक आणि कायदेशीर उपक्रमांशी जोडलेले आदरणीय ऍडव्होकेट अविनाश भिडे सर. गेली अनेक वर्षे फौजदारी कायद्यामध्ये सक्रिय प्रॅक्टिस करून तरुण वकिलांसाठी मार्गदर्शन, तसेच प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल आणि सुखांत जीवनाचा यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी अत्यंत महत्वाचं कार्य केलं आहे. लिव्हिंग विल सारख्या विषयावर जनजागृती करण्यासाठी त्यांनी शॉर्ट फिल्मचं कामही केलं आहे. सर, नाशिक न्याय संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले आभार मानतो रेडिओ विश्वासचे, रेडिओ विश्वासच्या टीमचे, विवेकराज आपले, की मला इथे तुम्ही बोलवलं आणि मला इथे आपलं मन व्यक्त करण्याची संधी दिलीत. धन्यवाद.
0: सर, सर्वात आधी लिव्हिंग विल हा शब्द अनेक लोकांनी ऐकलेलाही नसतो. विल लोकांनी ऐकलेला विल, तर सामान्य भाषेत सांगायचं झालं तर लिव्हिंग विल म्हणजे नेमकं काय?
1: ज्याला ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह असं आपण म्हणतो लिव्हिंग विल, मराठीमध्ये म्हणायचं झालं तर वैद्यकीय इच्छापत्र. आता जे विल किंवा मृत्यूपत्र आणि लिव्हिंग विल याच्यामध्ये जो फरक आहे तो मी पहिले विशद करतो, म्हणजे तो लक्षात येईल. मृत्यूपत्र केल्यानंतर, मृत्यूपत्र हे मृत्यूच्या नंतर, त्या माणसाच्या मृत्यूनंतर एक्झिक्यूट होतं. परंतु हे जे लिव्हिंग, जो पहिला जो शब्द आहे लिव्हिंग, तर ते माणूस जिवंत असतानाच त्याची इच्छा काय आहे ही एक्झिक्यूट होते. वैद्यकीय इच्छापत्र म्हणजे मला वैद्यकीय ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, माझ्या आजारावरती औषधोपचार कोणते झाले पाहिजेत, कधी ते थांबवायला पाहिजेत, याच्याबद्दल जे मी काय आधी लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण वैद्यकीय इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह असं म्हणतो.
0: सर, भारतामध्ये लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता आहे का? या संदर्भातील काही सुप्रीम कोर्टचे काही महत्वाचे निर्णय आहेत का?
1: तसं पाहायला गेलं तर तसा कुठलाही कायदा नाही, परंतु 2018 निर्माण सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर त्या 2018 जजमेंटमध्ये ह्या लिव्हिंग विलचा सगळा उहापोह निर्माण सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि काही डायरेक्टिव्ह त्यावेळेला घालून दिलेत. 2018 2023 ज्या 2018 ज्या डायरेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त्या त्यांनी केल्या आणि थोडीशी प्रक्रिया जी 2018 सांगितली होती ती त्यांनी सोपी केली 2023 जजमेंटमध्ये. आता त्याच्यामध्ये जे आपण लिव्हिंग विल म्हणतो ते कसं करायचं, कोणी करायचं, ते कशा पद्धतीने एक्झिक्यूट झालं पाहिजे, हा सगळा प्रोसिजर निर्माण सुप्रीम कोर्टाने लेट डाऊन करून ठेवलेला आहे आणि जोपर्यंत भारतामध्ये या संदर्भातला कायदा पारित होत नाही तोपर्यंत हे मेहरबान कोर्टचे जे डायरेक्शन्स आहेत तेच कायदा म्हणून धरण्यात यावेत असं मेहरबान कोर्टाने निर्णय दिलेला आहे.
0: अच्छा अच्छा. सर, अलीकडेच भारतामध्ये पॅसिव्ह युथनेशिया संदर्भात एक महत्वाचं प्रकरण चर्चेत होतं, जिथे दीर्घकाळ व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असलेल्या एका व्यक्तीबाबत सुप्रीम कोर्टने लाईफ सपोर्ट विड्रॉल संदर्भात निर्णय दिला होता. अशा प्रकरणांमुळे लिव्हिंग विल आणि एंड ऑफ लाईफ डिसिजन्स या विषयाचं प्रॅक्टिकल महत्व अधिक स्पष्ट होतं असं तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच. कारण आपण जे आता उदाहरण घेतलं तर तो मुलगा 2013 काहीतरी 4th-5 मजल्यावर पडला होता आणि पडल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकली ब्रेन डेड झाला. ही वॉज इन व्हेजिटेटिव्ह स्टेट. 13 त्याला ट्रीटमेंट देत होते, त्याला जगवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आपल्याला हे बाहेर लोकांना हे करताना ट्रीटमेंट देताना आपल्याला माहिती नसतं किंवा जाणीव नसते त्या प्रत्यक्ष व्यक्तीला किती यातना होत असतील शरीराला. आणि अशाच पद्धतीने त्याला त्यांच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या दोनदा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केला परंतु कायदा नसल्यामुळे त्याला परवानगी मिळाली नाही. परंतु अल्टिमेटली मेरबन सुप्रीम कोर्टाने आताच एक महिन्यापूर्वी ते जजमेंट दिलेलं आहे आणि त्याला ट्रीटमेंट देणारी जी औषध उपचार आहेत ते काढून घ्यावेत आणि जिवंत राहील म्हणजे श्वासोश्वास चालू राहील, कृत्रिमरित्या श्वास दिला देत असेल तर तो चालू राहील, त्याला अन्न जे लिक्विड डाएट आहे ते दिलं जाईल आणि त्याचे पेन्स कमी होतील एवढेच फक्त त्याला औषधोपचार करू द्या. परंतु त्याला ट्रीटमेंट देणारी औषधोपचार थांबवा अशा स्वरूपाचा निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर तो अंमलात आल्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. जर तीच ट्रीटमेंट पुढे चालू राहिली असेल तर तो मुलगा त्याच अवस्थेमध्ये आणखीन 4 महिने 6 महिने सुद्धा राहिला असता. तर हे त्यातलं महत्वाचं आहे आणि म्हणून हे निर्णयाला खूप महत्व या लिव्हिंग विल या क्षेत्रामध्ये आलेलं आहे.
0: सर कोणत्या परिस्थितीमध्ये लिव्हिंग विल लागू होतं, काही टर्मिनल इलनेसेस किंवा काय काय परिस्थितीमध्ये?
1: बघा हल्ली वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे आणि डॉक्टरांची सुद्धा क्षमता खूपच जास्त चांगली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर हल्ली बरा होतो. फॉर एक्झाम्पल त्याला कॅन्सर झालेला असेल किंवा दुसरे कुठले आजार असतील तर ते काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी बरे होतात. परंतु काही वेळेला अशी स्टेज येते की कितीही औषध उपचार केले तरी झालेला आजार हा बरा होणार नाही अशी स्टेज येते ज्याला आपण टर्मिनल इलनेस म्हणतो. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅन्सर जो सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे ब्रेनमध्ये गेलेला आहे तर अशा वेळेला तो बरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जी ट्रीटमेंट तो बरा होण्यासाठी दिली जाते ती तो बऱ्या होण्यासाठी दिली जाते का केवळ जिवंत ठेवण्यासाठी दिली जाते अशी एक स्टेज येते. आणि काही वेळेला आपल्या डॉक्टर जर ओळखीचे असतील आणि तर ते सांगतात की बाबा आता आमचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत शेवटी आपल्या देवावरती भरोसा आहे वगैरे असं सांगतात, तुम्ही याला घरी घेऊन जा असं पण सांगतात. परंतु डॉक्टरांना ती ट्रीटमेंट थांबवता येत नाही, त्यांच्या इथिक्स त्यांनी जी ओथ घेतलेली असते त्यामुळे ती ट्रीटमेंट थांबवता येत नाही. त्यावेळेला त्या ते डिसिजन घेण्याच्या परिस्थितीमध्ये तो पेशंटही नसतो कारण तो एखाद्या बेशुद्धही असतो किंवा बोलण्याच्या परिस्थितीत नसतो, शरीरामध्ये असंख्य नळ्या श्वासोश्वास करण्यासाठी अन्न पाण्यासाठी किंवा ब्लड किंवा औषधांसाठी नळ्या लावलेल्या असतात शरीरामध्ये. तर अशा वेळेला अशी जर स्टेज आली तर माझे औषध उपचार थांबवा हे जर मी एखादा दुर्धर आजार डिटेक्ट झाल्यानंतर जर लिहून ठेवलं जर माझं लिव्हिंग विल करून ठेवलं की मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि मला खात्री आहे की मी त्याच्यातून बरा होईन मी औषध उपचार घेणार आहे, परंतु इन केस इफ जर अशी स्टेज आली की आता हा बरा होण्याच्या परिस्थितीत नाही तर मात्र माझे औषध उपचार थांबवा अशी माझी इच्छा आहे आणि मला यातना होणार नाहीत दुःख होणार नाही एवढेच फक्त औषधं पेन किलर्स मला द्या. मी जर घरी राहण्याच्या परिस्थितीत असेल माझा आजार जर संसर्गजन्य नसेल तर मला घरी माझ्या मुलाबाळांमध्ये माझ्या नातवासुनांच्या बरोबर राहू द्या. जे काही शेवटचे 15 दिवस महिना 2 महिने आहेत ते मला त्यांच्याबरोबर सुखाने घालवू द्या, मला फक्त त्रास होणार नाही एवढेच फक्त औषध उपचार द्या अशी इच्छा व्यक्त करणं आणि ती लिहून ठेवणं याला आपण लिव्हिंग विल म्हणतो, याला वैद्यकीय इच्छापत्र म्हणतो. आणि ते जर मी धडधाकट असतानाच केलं तरी चालणार आहे, मला एखादा दुर्धर आजार झाला तर केलं तरी चालणार आहे, त्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या गंभीर परिस्थितीतून वाचण्याची शक्यता त्याच्यातून निर्माण होते.
0: सर एक सामान्य व्यक्ती लिव्हिंग विल कसा तयार करू शकतो, प्रक्रिया काय असते?
1: फार प्रक्रिया अशी अवघड नाही आहे, म्हणजे मी माझी इच्छा व्यक्त करायची आणि त्या इच्छेप्रमाणे जर ती इच्छा व्यक्त करताना 2 साक्षीदार ज्याला आपण विटनेस म्हणतो त्या विटनेस समोर त्या आपल्या लिव्हिंग विलवरती आपण सही करायची, त्या विटनेसने आपल्या समोर सही करायची. जर मी धडधकट असेल तरी सुद्धा किंवा मला एखाद्या रोगाचं निदान झालेलं असेल तरी सुद्धा डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे की मी होशोहवाश मध्ये आहे, जसं आपण सिनेमामध्ये बघतो की मी हे लिव्हिंग विल करतोय हे मी कशासाठी करतोय आणि त्याचे परिणाम काय होणार आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे, अशा परिस्थितीत मी आहे हे दर्शवणारं डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्याला लागतं. आणि हे असं लिव्हिंग विल ज्याच्यावरती 2 साक्षीदारांच्या सह्या आहेत डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे हे मी नोटरीकडे नोंदवायचं आहे. सब रजिस्ट्रार कडे जाऊन नोंदवायची गरज नाही. नोटरी पब्लिक कडे मी जाऊन नोंदवलं तरी ते चालणार आहे. आता अगदी रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, आणि मला अभिमान आहे की भारतामध्ये पहिलं राज्य असं आहे आपलं महाराष्ट्र राज्य की ज्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि त्या पोर्टलवरती हे लिव्हिंग विल अपलोड करायचं. आता त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत. एक ऑनलाईन आपण लिव्हिंग विल अपलोड करू शकतो, म्हणजे आपण नोटरीकडे रजिस्टर केल्यानंतर ते ऑनलाईन त्या पोर्टलवरती अपलोड करायचं. त्याच्यासाठी त्यांनी आता 1,000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि जर मॅन्युअली करायचं असेल तर लिव्हिंग विल करून त्याच्या दोन कॉपीज घेऊन प्रत्येक नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेतले जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते स्पेसिफिक कोणाला तरी अपॉइंट केलेलं असतं अशा त्या नोडल ऑफिसरला किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाऊन ते त्यांच्याकडे द्यायचं. ते एक कॉपी त्याची ठेवून घेतात स्वतःकडे, एक कॉपी आपल्याला एंडोर्समेंट करून देतात परत, आणि मग ते स्वतः ते त्या पोर्टलवरती अपलोड करतात. त्याच्यासाठी पण 1,000 रुपये फी आहे. आता हे कशासाठी केलेलं आहे की मी लिव्हिंग विल करून ठेवल्यानंतर समजा 10-15 वर्षांनी मला त्याची गरज पडली, कधीतरी आजार झाला आणि मी त्या परिस्थितीत गेलो की टर्मिनली येईल मी आता बरं होण्याच्या परिस्थितीत नाही, आणि जर मी ते लिव्हिंग विल हॉस्पिटलमध्ये दिलेलं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जी अर्ज भरावा लागतो त्याच्यामध्ये जर मेन्शन केलेलं असेल तर मग त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांना निर्णय घेणं सोपं जातं. आणि मग ते वैद्यकीय अधिकारी त्या पोर्टलवरती जाऊन यांनी जे लिव्हिंग विल आता फिजिकली आणून दिलेलं आहे ते आणि आधी अपलोड केलेलं लिव्हिंग विल हे तेच आहे ना, याच्यामध्ये काही टॅम्परिंग झालेलं नाही ना, बदल झालेलं नाही, ते हे तो बघतात आणि मग पुढची प्रक्रिया ती सुरू होते.
0: अच्छा. सर, जर एखादा व्यक्ती आहे ज्यांनी लिव्हिंग विल केलेलं आहे आणि अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला हे लिव्हिंग विल एक्झिक्युट करायची वेळ येते, तर नेमकं कसं मेकॅनिझम आहे, कशी प्रोसेस आहे आणि काय सेफगार्डिंग या बाबतीमध्ये आहे?
1: खूप चांगले सेफगार्ड त्याच्यामध्ये आहेत. लिव्हिंग विल करतानाच एक मनामध्ये भीती असते माणसाच्या की मी लिव्हिंग विल करून ठेवीन, वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवीन, पण त्याचा गैरफायदा तर कोणी घेणार नाही ना. हो, शक्यता आहे, कारण फॅमिलीमध्ये तशी बॅकग्राऊंड असेल तर त्याला ती भीती वाटते. परंतु तसं भिण्याचं कारण नाही, कारण जरी लिव्हिंग विल करून ठेवलं आणि जरी टर्मिनली इल स्टेजला तो माणूस गेला ज्याने लिव्हिंग विल करून ठेवलेला आहे, तर ते लगेच अंमलात येत नाही. त्याच्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये तो माणूस ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलवरती जबाबदारी टाकलेली आहे मॅनेजमेंटवरती की त्यांनी 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमायची.
0: अच्छा.
1: त्या समितीने अशा लिव्हिंग विल केलेल्या माणसाचा जो टर्मिनली इल स्टेजला आहे त्याची स्वतंत्रपणे वैद्यकीय चाचणी करायची, त्याच्यावरती आत्तापर्यंत दिलेल्या ट्रीटमेंटचे अभ्यास करायचा, आणि त्यांनी जर तसा अहवाल दिला की आता याच्यावरती किती औषध उपचार केले, किती ऑपरेशन्स केली तरी ह्या आजारातून बरा होणार नाही असा जर त्यांचा अहवाल आला तर तो अहवाल त्यांनी त्या मॅनेजमेंटकडे, हॉस्पिटल मॅनेजमेंटकडे सोपवायचा. असा पहिला अहवाल आल्यानंतर मॅनेजमेंटवरती दुसरी जबाबदारी टाकलेली आहे. आणखीन वेगळ्या 3 डॉक्टरांची समिती ते नेमतात, नेमायची असते.
0: अच्छा.
1: आणि त्या 3 डॉक्टरांनी पुन्हा त्याची सगळी वैद्यकीय चाचणी करायची.
0: म्हणजे 3 डॉक्टर जे
1: पहिले 3 डॉक्टर
0: हॉस्पिटलमधले आहेत
1: जे ट्रीटमेंट देणारे नाहीत.
0: ओके.
1: अशा पहिली समिती असेल. नंतर दुसरी समिती असेल ज्या समितीमध्ये पहिल्या समितीतले डॉक्टर नसतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर असतील, मग तेही त्या पेशंटची तपासणी करतात. आणि त्यांचाही जर अहवाल आला की हो आता याला खरंच ट्रीटमेंट थांबवणं गरजेचं आहे कारण ट्रीटमेंटचा उपयोग नाही, तर असे 2 अहवाल आल्यानंतर ते दोन्ही अहवाल हॉस्पिटल मॅनेजमेंटवरती जबाबदारी टाकली की ते दोन्ही अहवाल निअरेस्ट मॅजिस्ट्रेटकडे नेऊन द्यायचे आणि मग कन्सेंट घेऊन, जेव्हा कोणी नातेवाईक असतील त्यांची कन्सेंट घेऊन त्यांचे बरी होणारी ट्रीटमेंट थांबवायची. आणि त्याला फक्त यातना होणार नाहीत, फक्त पेन किलर्स एवढं देऊनच फक्त त्याला तेवढीच ट्रीटमेंट द्यायची असा तो एक सेफगार्ड.
0: म्हणजे प्रोसेसची सुरुवात जी आहे ती हॉस्पिटल पासून होते, तिथून ते जे आहे अहवाल जे आहेत 6 डॉक्टरांचे ते जातात
1: मॅजिस्ट्रेटकडे आणि मग डॉक्टर निर्णय घेतात की आता यांचे ट्रीटमेंट थांबवा.
0: अच्छा. अच्छा. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 डॉक्टर अगोदर, मग परत 3 डॉक्टर, 6 डॉक्टर त्यांचे अहवाल देतील, याच्यामध्ये मग वेळ किती लागेल?
1: नाही, याच्यामध्ये मेहरबान सुप्रीम कोर्टाने त्याचाही विचार केलाय. 48 तासाच्या आतमध्ये हे अहवाल द्यायचे.
0: अच्छा.
1: कारण तो पेशंट त्या स्टेजला आहे, त्याला धड श्वास घेता येत नाही, त्याला धड खाता पिता येत नाही, काहीच नाही, अशा स्टेजला असताना जर 2-3 महिने त्याच्यात जायला लागले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे अशा स्टेजला जेव्हा हे वैद्यकीय टीम तयार होते, समिती नेमली जाते, तर त्या समितीवर बंधन आहे की त्यांनी 48 तासाच्या आतच तो अहवाल दिला पाहिजे. त्यामुळे पहिल्या समितीने अहवाल दिल्यानंतर लगेच दुसऱ्या समितीचा अहवाल, हे सगळं 2-3 दिवसांमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशी आणखीन एक विषय हा जो भीती आहे जी मनामध्ये, तो ती झाली पेशंटच्या मनातली भीती. परंतु पेशंटचे जे नातेवाईक असतात, जवळचे नातेवाईक, फॅमिली, तर यांच्या मनामध्ये एक वेगळाच प्रकार असतो, तो ज्याला दडपण म्हणतात. एखादा पेशंट आय सी यूमध्ये ॲडमिट आहे, त्याला ट्रीटमेंट चालू आहे, ती ट्रीटमेंट देतात सगळेजण, त्याच्यासाठी खर्चही होतो, एखादा तो चांगला बरा पण होतो. परंतु तो टर्मिनल ई स्टेजला गेल्यानंतर जी ट्रीटमेंट चालू ठेवली जाते, व्हेंटिलेटर असेल तर व्हेंटिलेटर चालू ठेवला जातो, आणखीन काही कॅन्सरवरचे जे ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवली जाते. तर ही चालू ठेवताना समाजाचं दडपण त्या फॅमिलीवरती खूप असतं. आपले नातेवाईक काय म्हणतील, जर आपण ट्रीटमेंट थांबवली तर काय होईल, नातेवाईक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, समाज काय म्हणेल, ते म्हणतील की बरं तुला एवढं मोठा केला तरी सुद्धा तू त्यांची ट्रीटमेंट देत नाही, तू त्यांना खर्च करत नाही. तर हे समाजाच्या दडपणाखाली सुद्धा ट्रीटमेंट चालू ठेवली जाते. आणि पण जर त्या पेशंटनीच जर वैद्यकीय इच्छापत्र आधी करून ठेवलं असेल तर मग मात्र त्या नातेवाईकांना सांगता येतं की बाबा पेशंटचीच इच्छा आहे की ह्या स्टेजला तो गेलेला आहे, तर आता आपण ट्रीटमेंट थांबवा. दुसरी आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की धडधाकट असताना वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं पाहिजे. पण केवळ माझं वय झालं, मी 50 वर्षाचं आहे, 60 वर्षाचं आहे, 65 वर्षाचं आहे म्हणून मी केलं पाहिजे असं नाही. तरुणांनी सुद्धा करायला हरकत नाही. हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट्स होत राहतात, काही वेळेला काही हार्ट अटॅक्स येतात. आता मी आपण वाचतो पेपरमध्ये की 25 वर्षाचा असेल, 30 वर्षाचा असेल हार्ट अटॅक आला. आता आपण मगाशी जे उदाहरण घेतलं की तो 4th floor पडला, तेव्हा तो मुलगा 18 वर्षाचा होता. त्यामुळे तरुणांनी सुद्धा जर वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलं तर ते नेहमी आपल्या त्याच्या पालकांना शेवटी निर्णय घेताना ते खूप सोपं जातं. आणि म्हणून माझं आवाहन आहे सर्वांनाच की तरुणांसकट सगळ्यांनी धडधकट असली तरी सुद्धा त्यांनी, आणि जर एक निदान झालं दुर्धर आजाराचं तर त्यांनी सुद्धा हे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवणं गरजेचं आहे.
0: सर, लोक अजूनही ह्या विषयावर ओपनली चर्चा का करत नाही असं तुम्हाला वाटतं?
1: खूप चांगला प्रश्न विचारला, कारण प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. मृत्यू म्हटल्यानंतर माझा मृत्यू कधी येईल, मृत्यू अटळ आहे. जो माणूस आतापर्यंत पृथ्वीवर जन्मलेला आहे, चिरंजीव सोडले तर ते मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे मृत्यू ह्या विषयावरती चर्चा आपल्या स्वतःही करत नाही, आपण आपल्या फॅमिलीमध्ये पण होत नाही. आणि फॅमिलीमध्ये ती व्हायला लागली तर लगेच कोणतरी पत्नी म्हणा, बहीण म्हणा किंवा मुलगी म्हणा किंवा मुलगा, हो कशाला ह्याची चर्चा करताय तुम्ही, बाबा धडधकट आहात, हे तर त्यावेळेला चर्चा होत नाही. परंतु मृत्यू हा कधी ना कधी येणारा ही गोष्ट आहे, आणि म्हणून प्रॅक्टिकली जर त्याच्याबद्दल विचार केला आणि जर लिव्हिंग विल करून ठेवलं तर ते आपल्या फॅमिलीच्या खरंच उपयोगाचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही वेळेला अशी परिस्थिती असते की एखादा पेशंट आय सी यूमध्ये ॲडमिट आहे आणि तो त्या टर्मिनल इल स्टेजला गेलेला आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. हल्ली तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर खर्च खूप होतो, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ते खर्च तर सहन पण करतात. परंतु जर आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या फॅमिलीतला एखादा पेशंट तिथे गेला तर मात्र खूप अवघड परिस्थिती निर्माण होते, कारण महिनोन महिने, काही वेळेला 4-4, 8-8 महिने तो हॉस्पिटलमध्ये असतो, आय सी यूमध्ये असतो, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असतो, आणि त्याला ती ही दिली जाते, ट्रीटमेंट देत राहिली जाते. तर त्यावेळेला मग ते कुटुंब कर्जबाजारी होऊन ती ट्रीटमेंट पूर्ण करतं. जाणारा माणूस जाणाराच असतो, कुटुंबावर मात्र कर्ज येतं. त्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुलं असतील, लग्न होणाऱ्या मुली असतील, तर आणखीनच वाईट परिस्थिती होते. त्यामुळे ही एक कंडिशन खूप महत्वाची आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आपण जेव्हा ट्रीटमेंट देत असतो त्यावेळेला तो माणूस आतमध्ये जो आय सी यूमध्ये पडलेला असतो किंवा असतो, तर त्याच्या यातना किती असतात याचा कोणीच विचार करत नाही. अतिशय त्रासदायक सिच्युएशनमध्ये तो ते सगळं सहन करत असतो. धर त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, काहीच नाही. बाहेरची माणसं मात्र शर्थीने प्रयत्न करत असतात त्याला वाचवण्याचे. हे सगळ्या अडचणी जर टाळायच्या असतील तर लिव्हिंग विल करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. 100 मधल्या फक्त 2 माणसांना एखादा त्याचा उपयोग होऊ शकतो. लिव्हिंग विल केलं म्हणजे माझी तशी अवस्था होणारच आहे असं नाही, परंतु यदाकदाचित जर त्या परिस्थितीमध्ये मी गेलो तर खूप वेगवेगळे त्रास, कुटुंबाला होणारा त्रास, स्वतःला होणारा त्रास, हे आपण वाचवू शकतो.
0: सर, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांची भूमिका यामध्ये कशी आहे?
1: नक्कीच, हे लिव्हिंग विल करताना आपण आधी कुटुंबाशी मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. आपल्या मुलांबरोबर, मुलींबरोबर, पत्नीबरोबर, आई वडिलांबरोबर ही चर्चा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ती एक मेंटॅलिटी पण तयार होते की आपलं लिव्हिंग विल झालेलं आहे, लिव्हिंग विल करण्याआधी तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील, ओळखीचे डॉक्टर असतील, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे आपले जे वकील असतील किंवा कोणी नसेल तुमच्या वकील, कारण माहिती नसतं कोणाला, काही वेळेला काही प्रसंग चाललेला नसतो, तर एखाद्या चांगल्या वकिलाकडे जाऊन त्याचाही सल्ला घेणं हे गरजेचं आहे. कारण लिव्हिंग विल करून ठेवताना त्याच्यामध्ये जे शब्दप्रयोग आपण केलेले असतात ते शेवटी उपयोगी पडतात. आणि तेच जर कन्फ्युजिंग असतील, त्याच्यातून अर्थबोध नीट होत नसेल, तर मग त्या लिव्हिंग विल करून ठेवण्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांशी आणि वकिलांशी सल्लामसलत करून आपल्या फॅमिली बरोबर व्यवस्थित चर्चा करून मगच हे लिव्हिंग विल करणं गरजेचं आहे.
0: सर, मागे आपण पोर्टलचा उल्लेख केला, ते पोर्टल काय तुम्हाला सांगता येईल?
1: ते पोर्टलचं नाव आहे महाराष्ट्र महा ULB, महाराष्ट्र अर्बन लोकल बॉडी पोर्टल. ज्याच्यावरती जन्म मृत्यूचे सगळ्या नोंदी असतात, ज्याच्यावरती आपलं आधार कार्डची नोंद असते, रेशन कार्डच्या नोंदी असतात, त्याच्याच वरती आता लिव्हिंगची पण नोंद होते.
0: बरोबर. सर, सुकांत जीवनाचा हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा नेमकी काय होती? आणि आता तुम्ही जे शॉर्ट फिल्म केली आहे, हा निर्णय तुम्ही शॉर्ट फिल्म करायचा का घेतला?
1: 2018 जे जजमेंट आलं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, तर मला दुसऱ्या 2-3 केसेसमध्ये मी कायदा बघत असताना त्या जजमेंट वाचण्यात आलं. आणि ते एकदा दोनदा वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या जजमेंटमध्ये जे कायदा पारित करून ठेवलेला आहे मेलबर्न सुप्रीम कोर्टाने, हा सामान्य माणसाच्या उपयोगाचा आहे. परंतु ही अशी जी जजमेंट्स येतात सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाची, ही जजमेंट्स काही वेळेला पेपरमध्ये छापली जातात आणि नंतर काळाच्या ओघात ते विसरली पिन जातात. त्यामुळे त्या जजमेंटचा उपयोग जो सामान्य माणसाला व्हायला पाहिजे तो तसा होत नाही.

0: करण्यासाठी पुढे येईना. आणि म्हणून मला लक्षात आलं की हे आपल्याला आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग परत मी थोडीशी आणि आदितीनी थोडा पुढाकार घेतला आणि म्हणे आपण आपण छोटीशी शॉर्ट फिल्म त्याच्यावरती प्रोड्यूस करू. आणि त्यांनी ती प्रोड्यूस केलेली आहे, लेखक मीच आहे त्याचा. आणि ती प्रोड्युसर साधारण 27-30 मिनिटाची ती शॉर्ट फिल्म आहे, जेणेकरून ती लोकांपर्यंत पोहोचेल. तर अशी ती त्याच्या मागची एक माझी इच्छा आणि भावना आहे.
1: अच्छा, आणि जी आता लवकरच
0: युट्यूबवरती येते 30 तारखेला बहुतेक ती अपलोड होईल.
1: ग्रेट ग्रेट. सर, ही जी शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणताय, ही शॉर्ट फिल्म लोकांना कुठे बघायला मिळेल?
0: आता या 30 तारखेला म्हणजे 30 एप्रिलच्या दिवशी भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी यांचं जे युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती विषय चॅनेलवरती अपलोड करणार आहेत.
1: ओके,
0: 30 तारखेला तिथे ती सगळ्यांना बघायला मिळेल.
1: सर, आणि आपण ह्या याच्याबद्दल बोललो की लिव्हिंग विल चा महत्व, त्याच्या वकिलांचा सल्ला घेणं किंवा त्याचा ड्राफ्ट आहे, तर हे ड्राफ्ट आणि हे फार महत्वाचा भाग झाला, तर हे कशा पद्धतीने लोकांना करायला पाहिजे आणि कसं याला अप्रोच करायला पाहिजे?
0: खरं तर हा विषय जो हाताळलेला आहे तो मी एक सोशल वर्क म्हणून हाताळलाय, सामाजिक जबाबदारी म्हणून. त्यामुळे मी हे पुस्तक जरी छापलं आहे आणि ते जवळजवळ 3,000 प्रती वाटलेले आहेत, तर त्या कोणाकडनं पैसे घेतलेले नाहीत. त्याप्रमाणे ह्या पुस्तकामध्ये मी एक फॉर्म पण दिलेला आहे आणि तो फॉर्म मी इतका व्यवस्थित तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये फक्त गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. म्हणजे त्या जो वैद्यकीय इच्छापत्र करतो त्याचं नाव, त्याचा पत्ता, डिटेल्स, 2 साक्षीदारांची नावं, त्यांच्या सह्या त्यांनी कुठे करायच्या, मेडिकल सर्टिफिकेट काय असावं, हे सगळं रेडी तयार करून ठेवलेलं आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट मी देतो. ते फक्त माणसांनी ज्यांना कोणी करायचं आहे त्यांनी त्याच्यातल्या गाळलेल्या जागा भरून त्यांचं त्यांनी नोटरी जरी केलं तरी चालणार.
1: क्या बात है. तर याचा जो ड्राफ्ट आहे तो रेडी आहे, बेसिकली जे काही पर्सनल डिटेल्स आहे ते लोकांनी भरायचे आणि तेवढं करायचं आहे, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट. आणि आय थिंक पोर्टल वरती 1,000 रुपये गव्हर्नमेंट चार्जेस घेतात.
0: आता ते गव्हर्नमेंटने चार्जेस लावलेत, त्यामुळे पूर्वी तसे चार्जेस नव्हते.
1: बरोबर,
0: परंतु आता ते लावलेत.
1: म्हणजे ड्राफ्ट आपल्याला मिळून जातोय, आपण स्वतः हे करून नोटरी करायचं आणि गव्हर्नमेंटची जी फीज आहे 1,000 रुपये ते करून तुम्ही वेबसाईट वरती त्याची नोंद करू शकतात. आणि हा जो फॉर्म आहे हा सर आमच्यासोबत शेअर करणार आहेत, तर ज्यांना हा फॉर्म पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर रेडिओ विश्वासच्या 8,086,16,512 या नंबरवरती मेसेज करून आम्ही तुम्हाला ते फॉरवर्ड करू शकतो. सर, आजच्या अत्यंत संवेदनशील, विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो आणि अतिशय चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलात आणि आता मॅक्झिमम लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल अशी मी आशा करतो आणि मला तशी खात्री पण आहे. धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: एबर अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफन कडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. तोंडाचा कर्करोग भारतातील हजारो कुटुंबांचं दुःख आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू. या क्षणिक व्यसनासाठी व सुखासाठी आपलं मोलाचं आयुष्य धोक्यात घालू नका. वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्ताने आजच आपण ठरवूया की तंबाखू आणि तत्सम पदार्थांना नकार देऊया. तंबाखू मुक्त जीवन, निरोगी जीवन.
1: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: दोनों पे जो पिछड़ाए हुए हैं, हम भी ना झुकेंगे कि कसम खाए हुए हैं। दिल होगा तो मिल जाएंगे दिलदार हजारों,
1: दिल के जमाने में खरीदार हजारों।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास.

0: कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. तंबाखू, सिगरेट, गुटखा व तत्सम प्रकारचे ड्रग्सचे सेवन करणे म्हणजे आपलं चांगलं आयुष्य कमी करणं आहे. श्वसनाचे आजार आणि कॅन्सर तर आहेच, पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका तंबाखूमुळे वाढतो. तर नाशिककर, तंबाखूला देऊ नकार, निरोगी जीवनाचा करू स्वीकार. धन्यवाद.
1: अॅपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. Thank you.

श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 11:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाजित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 62।

0: श्रोते हो, या श्लोकात समर्थांनी वापरलेला निजध्यास हा शब्द निदिध्यास या उपनिषदातील अति प्राचीन शब्दाचे प्राकृत रूप आहे. निजध्यास म्हणजे स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा ध्यास. निजध्यास म्हणजे पवित्र आणि शांत होण्याचा ध्यास. ज्याला हा ध्यास लागला तो कशाला वाद घालेल? श्रोते हो, खरं तर अपेक्षा अशी असते की श्रीरामांच्या प्रवाहात सर्व शोक संताप वाहून गेले पाहिजे. पण इथे मात्र समर्थ म्हणतात की शोक आणि संतापाच्या प्रवाहात जणू श्रीरामच वाहून गेले आहेत. आत्मानुसंधान किंवा श्रीरामांचे अनुसंधान तुटून गेले आहे, खंडित झाले आहे आणि त्याची जागा शोक आणि संताप यांनी घेतली आहे. श्रोते हो, वादाच्या नादी लागल्याने माणसाचे स्वस्वरूपानुसंधान क्षीण होऊन त्यात खंड पडतो. त्यात पूर्ण खंड पडला की दुःख आणि अशांतता जबरीने मनात प्रवेश करून तिथे स्थिर होतात. शिवाय मतभेद होऊन माझे तुझे झाल्याने मनाचे समाधान साफ लोपते आणि मनाचे समाधान लोपल्यामुळे अस्तित्वाची किंवा ईश्वर अस्तित्वाची श्रद्धा पूर्णपणे उडून जाते. श्रोते हो, समर्थ वाद आणि संवाद यामध्ये फरक करतात. दोन्हीमध्ये युक्तिवाद असतो. युक्तिवाद मांडताना बुद्धीचा उपयोग करावा लागतो, पण वाद अध्यात्मविद्येला घातक आहे. परंतु सुसंवाद मात्र श्रीरामांच्या स्वरूपाकडे जवळ जाण्यासाठी मदत करत असतो. वादामध्ये अहंता वाढते, विकारांना वाव मिळतो आणि त्या कारणाने मनाचे समाधान बिघडून जाते. निजध्यास म्हणजे सदैव आत्मचिंतन करण्याची ओढ, ईश्वराकडे जाण्याची ओढ. प्रापंचिक दुःखातून उत्पन्न होणाऱ्या शोक मोह संताप यांपासून दूर राहण्यासाठी या निजध्यासाचा खरतर फार उपयोग होत असतो. समर्थ म्हणतात, मना निश्चयो सर्व खेदे उडाला. समर्थ एक मार्मिक गोष्ट आपल्या समोर ठेवतात. साधक निश्चय करतो न करतो तोच काहीतरी घटना घडते आणि त्या घटनेच्या खेदाने नुकताच केलेला निश्चय ढासळतो. निश्चय करणे आणि वाहून जाणे हे चक्र सुरूच राहते. श्रोते हो, आपल्या दुःखाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की ही दुःखे ही आपल्या शरीराशी आणि परिस्थितीशी निगडीत असतात. परंतु आपले शरीर, भोवतालची परिस्थिती, भोवतालच्या संबंधित व्यक्ती, सांपत्तिक स्थिती या सर्व गोष्टी रामाच्या इच्छेने मिळाल्या आहेत हे जर आपण लक्षात ठेवले तर दुःखाला, स्पर्धेला, ईर्षेला, खेदाला जागाच शिल्लक राहत नाही. सुखाने जगण्याची सगळी क्षमता असताना सुद्धा दुःखाने जगण्यात काय स्वारस्य आहे? श्रोते हो, समर्थ म्हणतात, भेददृष्टी ठेवल्याने आपल्या सुखाचा आनंद आपण घालवून बसतो. ज्या संबंधी आपल्याला माहीत असायला हवे ते आपल्यापासून वेगळे असते, म्हणजेच तेथे भेद असतो. म्हणजेच ईश्वर आणि स्वतः यामध्ये वेगळेपणा असणे म्हणजे भेद असणे. हा भेद असणे म्हणजेच द्वैत असते आणि हे द्वैत असले की तिथे आपल्याला दुःख असते. साधक एकदा मतमतांच्या गोंधळात सापडला आणि बाष्कळ वादविवादात गुंतून पडला तर त्याची कशी दारुण अवस्था होते याचेच वर्णन समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितले आहे. काही लोकांना वाद घालण्याची खरं तर सवयच असते. काही लोकांचा कधीही पक्का निश्चय होत नाही. त्याच्या मनातील परमेश्वर प्राप्तीचा दृढ निश्चयही नाश पावतो आणि भगवंतावरील श्रद्धाही तो गमावून बसतो. प्रज्ञा तरल गामिनी वाद वाद मे डूबी जाए मन पंछी पीछे भागे छोड़े ध्यान चिंतन खोए क्रोध अशांति स्वयं बुलाए. छोड़ वाद संवाद बनाओ स्व को अंदर ही पहचानो आनंदी कहे भेद मिटा जा रामचरण में सिमट के आ जा. श्रोते हो, हेच तर या श्लोकात समर्थांनी सांगितले आहे. सुसंवाद करावा, आपल्या अंतरंगातील परमेश्वर ओळखावा आणि श्रीरामातील आणि आपल्यामधील अंतर भेद मिटवून टाकावा आणि त्यामुळेच श्रीरामामध्ये स्वस्वरूप व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रुते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% ना

0: वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: एबग अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: Hey, dum-dum-ka-dum.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

जाएंगे प्यारे तेरे बोल। श्रोते हो नमस्कार, रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपले गीत प्रतिमा स्वागत करतोय आम्ही आपल्या सगळ्यांचं आणि नमस्कार करतोय स्मृतींना, शोमॅन ऑफ इंडियन सिनेमाच्या आठवणींना, त्याच्या कामाला, त्याच्या निरागस ॲक्टिंगला आणि एका चेहऱ्यामागं दडलेल्या अनेक चेहऱ्यांना। सगळं शिकून सवरून सुद्धा शेवटी निरक्षर राहिलेल्या त्या अनाडीला नमस्कार।

खरं तर हिंदी चित्रपट सृष्टीतला हा सगळ्यात मोठा खिलाडी आर के, राज कपूर, ग्रेटेस्ट शोमॅन हा खरं तर अनाडी नव्हताच, फिल्म मेकिंगमधला हा दादा माणूस. पण हे दादापण काही एका रात्रीत आलं नव्हतं त्याच्याकडं. त्यासाठी त्यांनी केली होती कित्येक दशकांची मेहनत, कठोर मेहनत, चिकाटी, लगन आणि हो माणसांची अचूक पारख. जगण्याचा मंत्र काय? एकच, किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. बस.

कपूर घराण्यात जन्मलेले राज कपूर तोंडात अभिनयाचा चांदीचा चमचा घेऊनच जन्मले होते असंच म्हणावं लागेल. पृथ्वी थिएटरचे मालक पृथ्वीराज कपूर यांचे ते चिरंजीव. अहो काहीच कमी नव्हतं, स्टारपुत्रच होते. पण आरकेची सुरुवात कुठून झाली? चक्क अगदी जमिनीवरून झाली. दिग्दर्शक केदार शर्मांकडे ते अक्षरशः क्लॅपर बॉय म्हणून होते. तिथेच ते शिकले. एकदा काहीतरी चुकलं म्हणून केदार शर्मांची थप्पडही खाल्ली आरकेने. पण मित्रांनो, हीच थप्पड त्यांनी जपली आणि त्यातूनच आरके फिल्म्स उभं राहिलं. त्यांनी आग आधी लावली आणि मग बरसातही केली. पुढं तिसरी कसमही खाल्ली. कशी?

श्रोते हो, आत्ताचं हे तिसरी कसमचं गाणं राज कपूरनं लिहून घेतलं मजरूह सुलतानपुरी यांच्याकडून. आणि जेव्हा ते लिहून घेतलं तेव्हा ते फक्त त्यांना मदत करायची म्हणून. तेव्हा या सिनेमाचं काम वगैरे काहीच चालू नव्हतं, पण पुढे कित्येक वर्षांनी हेच गाणं तिसरी कसममध्ये त्यांनी आठवणीनं घेतलं, आवर्जून घेतलं. गीतकार शैलेंद्र यांनाही त्यांनी अडचणीत खूप मदत केली. सगळ्यांनाच मदतीचा हात देणं हा त्यांचा स्वभावच होता. माणुसकी आणि मैत्री हे दोन्ही त्यांनी जपलं. जो आला तो त्यांचा दोस्त झाला. पण तरीही मित्रांनो, भरवसा असा कशाचाच नसतो. पण कधीतरी असंही म्हणण्याची वेळ येते आपल्याला, मैं यार की खातिर लूट जाऊ और प्यार की खातिर मिट जाऊ, असं म्हणतो खरं आपण. आणि राज कपूर सुद्धा हेच म्हणाले. पण परिस्थिती कधी कधी बदलते, दिवस बदलतात, आणि मग दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, एवढंच नव्हे तर जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा.

श्रोतेहो, राज कपूर यांनी आयुष्यभर सिनेमा एके सिनेमा हेच केलं, पण त्यांचं स्वतःचं जीवनसुद्धा सिनेमात शोभावं असंच होतं, विलक्षण. पहा ना, त्यांनी पडद्यावर पदार्पण केव्हा केलं, तर वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी इन्कलाब या चित्रपटातून. ते वर्ष होतं 1945 आणि आरके फिल्म्स त्यांनी काढली तेव्हा ते फक्त 24 वर्षाचे होते. यंगेस्ट डायरेक्टर म्हणूनही आज त्यांचंच नाव घेतलं जातं, या नावावरून आठवलं. राज कपूर यांचं खरं नाव होतं रणवीर राज कपूर. कधी दिवाना, कधी 420, कधी आवारा, तर कधी राजू. मेरा नाम राजू.

मित्रांनो, काही नावं ही इतिहासासारखीच असतात बरं का. राज कपूर म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं अगदी सोनेरी पान. निर्माता, दिग्दर्शक, ॲक्टर हे तर आहेच, पण संगीत, साहित्य, कला हेही होतं त्यांच्याकडं. खरं तर त्यांना म्युझिक डायरेक्टर, संगीत दिग्दर्शक व्हायचं होतं सिनेमात. त्यांना संगीताचा चांगला कान होता, त्यामुळेच त्यांच्या पिक्चर्समधली गाणी अतिशय गाजली आणि वाजलीसुद्धा. आजही आरके ब्रँडच आहेत आपल्यासाठी. सोपी शब्द, गोड अशी धून, साधी चाल आणि मधुर संगीत. रसिकांना आणखीन काय पाहिजे?

आरके हा जसा ब्रँड होता तशी आरकेची स्वतःची एक खास टीमही होती मित्रांनो. आणि ती टीम खरंच जबरी होती बरं का. मुकेश, शंकर जयकिशनमधले शैलेंद्र, हसरत जयपुरी ही त्यांची खास माणसं. थोडेफार इकडे तिकडे बदल होत जायचे पण मुख्य टीम हीच असायची. 200 वर गाणी आणि 60 वर सिनेमे, फिल्मफेअर अवॉर्ड्स, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, आणखी चिक्कार असे मानसन्मान, तेही देश विदेशातले. रशियात तर आरके फार प्रसिद्ध होते. शिव आणि योगा यासोबतच राज कपूर हे नाव तिथं आदरानं घेतलं जायचं. आरके सिनेमे बनवत राहिले, माणसं जोडत राहिले, हसत राहिले, हसवत राहिले आणि रडवलंसुद्धा त्यांनी त्यांच्या चाहत्यांना. 2 जून 1988 या दिवशी जोकर गेला आणि सर्कस सुनी सुनी झाली, शांत झाली, उरला फक्त एक आवाज. ऐकूया तोच आवाज, कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा, रहेंगे सदा.

मित्रांनो, सर्कसच काय, ही सगळी दुनियाच एक शो आहे. शो 3 घंटे का आणि शो मस्ट गो ऑन. म्हणून रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि गीतप्रतिमेचे तमाम श्रोतेसुद्धा हे सांगतील, हो खोटं का बोला, कारण सगळ्यांनाच खुदा के पास जाना है. सजन रे, झूठ मत बोलो. शुभ रात्री, शब्बा खैर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा। कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची। संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट हिफाजत

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूयात, फारुख कैसर यांचं बेवफाई या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे आशिक आवारा या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: चेक रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदीवर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हम सब चोर है या चित्रपटामधलं.

अमित कुमार यांनी गायलेलं तिसरी कसम या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची शब्दरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत छोटे सरकार या चित्रपटामधलं। राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात।

0: मी अमृता सुभाष, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रेम धवन यांचं, लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेलं. हे गीत आहे कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी.

आता ऐकूयात दादागिरी या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची शब्दरचना. ऐकूया अनूप जरोटा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या कार्यक्रमात आज आपण थोडासा अलीकडचा किस्सा घेऊयात. म्हणजे बऱ्याचदा माझे किस्से हे थोडेसे 60-70 दशकातले असतात, त्यामानानं हा थोडासा अलीकडचा किस्सा घेऊत. हा किस्सा मनोज वाजपेयी या अभिनेत्याच्या बाबतचा आहे. एका सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान त्याच्यावर एक प्राण्यांनी कसा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्याची सही सलामत सुटका कशी झाली, हा एक जबरदस्त किस्सा आहे. म्हणजे अक्षरशः अंगावर काटे आणणारा असा किस्सा आहे. हा मी तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असे काही प्रसंग घडतात, त्यातून कधीकधी काही अघटित घडून कुणाच्या तरी जीवावर देखील बेतू शकतं. तर कधीकधी अक्षरशः मृत्यू तुम्हाला चाटून देखील जातो. असाच काहीसा थरारक अनुभव अभिनेता मनोज वाजपेयी यांना आला होता. हा किस्सा आहे राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या अक्स या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेसचा. या सिनेमात अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाची गाणी गुलजार यांनी लिहिली होती आणि संगीत अन्नू मलिक यांचे होते. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, चित्रीकरण या सर्वच बाबतीत सिनेमा अव्वल होता. पण एवढं सगळं असूनही सिनेमा फ्लॉप झाला. पण यातील उल्फ चेसचा प्रसंग अतिशय चित्तथरारक असा होता. काळजाचा ठोका चुकवणारा असा प्रसंग होता. हा प्रसंग चित्रित होतानाही एक डेंजर घटना मनोज वाजपेयी यांच्या जीवावर बेतली होती. सिनेमा भलेही फ्लॉप झाला असला तरी या प्रसंगाने तो सर्वांच्या, विशेषतः त्या क्रू मेंबर्सच्या चांगलाच लक्षात राहिला. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या अक्स या चित्रपटाचे चित्रीकरण हंगेरीच्या बुडापेस्टच्या जवळच्या एका जंगलात चालू होतं. शॉट असा होता, यामध्ये मनोज वाजपेयी काही हिंस्त्र लांडग्याच्या मागावर असतो आणि त्यांचा तो पाठलाग करत असतो. शॉटमध्ये हे जंगली लांडगे पळत असतात आणि त्यांच्या पाठीमागे शस्त्र घेऊन मनोज वाजपेयी धावत असतो. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा पहिलाच सिनेमा होता. या शॉटसाठी त्यांनी विशेष तयारी केली होती. मल्टिपल कॅमेऱ्यामधून हा शॉट चित्रित केला जाणार होता. तसेच ड्रोनच्या साह्याने देखील याचे चित्रीकरण होणार होते. या शॉटमध्ये जसे चित्रित होणार होते त्याच्या अगदी विपरीत असा शॉट घेतला जाणार होता. म्हणजे मनोज वाजपेयी ज्या श्वापदांच्या मागे पळत असतो, वस्तुतः हे श्वापद त्याच्या ट्रेनरच्या मागे पळत असतात आणि ठराविक अंतर ठेवून त्याच्या मागून मनोज वाजपेयी पळत असतो. कॅमेऱ्यामध्ये ट्रेनर अर्थातच दिसत नसतो, त्यामुळे सिंक्रोनायझेशन केल्यानंतर त्या हिंस्त्र श्वापदांच्या मागे मनोज वाजपेयी पळताना दिसत असतो. सर्व काही सेट झालेले असते. शॉट सुरू होतो, खतरनाक पाठलाग सुरू होतो, त्या ट्रेनरच्या मागे ते हिंस्त्र लांडगे पळू लागतात. काही ठराविक अंतरानंतर मनोज वाजपेयी हातात शस्त्र घेऊन त्यांच्या मागे पळत असतो. शॉट बऱ्यापैकी होत आलेला असतानाच त्यातील एक हिंस्त्र लांडगा सहज पाठीमागे वळून बघतो तर त्याच्या नजरेच्या टप्प्यात शस्त्र घेऊन आपल्याला कुणी ते मारायला येते आहे हे त्याच्या लक्षात येतं. काही समजायच्या आतच तो लांडगा पलटी मारतो आणि उलट्या दिशेने मनोज वाजपेयीच्या दिशेने पळायला सुरुवात करतो. आता मनोज वाजपेयीच्या दिशेने जणू मृत्यूच धावत येत असतो. लांडग्याची ती चपळ चाल आणि मनोज वाजपेयीला गर्भगळीत करणारी होती. पण ज्यावेळेला माणसावर खरोखरच संकट येते त्यावेळेला त्याच्यात दुप्पट हिंमत एकवटली जाते. मनोज वाजपेयी देखील आपल्यावर आलेले संकट परतवून लावण्यासाठी जोरजोरात मागे पळू लागतो. आपल्या व्हॅन त्याला दिसत असते, त्या दिशेने त्याची धाव सुरू होते. मृत्यू आणि मनोज वाजपेयी यांच्यामध्ये काही क्षणांचे, काही फुटांचे अंतर असते. अक्षरशः
जीवाच्या आकांताने मनोज वाजपेयी व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने धावू लागतो. तो ट्रेनर देखील आता लांडग्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागतो. सर्व शूटिंग आता बोंबलले जाते. आता सर्वांना काळजी असते ती मनोज वाजपेयीच्या जीवाची. कसं तरी करून मनोज व्हॅनिटी व्हॅनपाशी येतो आणि व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडून धाडकन दार लावून लॉक करून तो आत अक्षरशः कोसळतो. प्रचंड टेन्शन आणि थकव्याने त्याला आता चक्कर आलेली असते, पण प्राण मात्र वाचलेला असतो. तो ट्रेनर त्या हिंस्त्र श्वापदाला आटोक्यात आणतो आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. मित्रांनो, सिनेमामध्ये आपण हा जेव्हा शॉट पाहतो त्यावेळेला या शॉटच्या वेळेला झालेली भयानक घटना आपल्याला माहिती नसते. आज देखील हा सिनेमा तुम्ही ज्या ज्या वेळेला पहा त्यावेळेला हा शॉट पाहताना काय मनोज वाजपेयीवर प्रसंग बेतला होता, अगदी जीवाचा प्रसंग म्हणते, त्यात त्याचा मृत्यू होऊ शकत होता, पण मनोज वाजपेयीचे दैवाची दोरी बळकट म्हणता येईल त्या पद्धतीनं तो वाचला. मित्रांनो, अक्स या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. मनोज वाजपेयी खलनायक होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ही आठवण लिहून ठेवली होती. मनोज वाजपेयी यांचा हा पहिलाच महत्त्वाचा सिनेमा होता आणि त्यातून खऱ्या अर्थाने त्यांचा पुनर्जन्म झाला, कारण साक्षात मृत्यूच त्यांचा पाठलाग करत होता, पण हिमतीने मनोज वाजपेयीने त्याच्यावर मात केली. मित्रांनो, हा किस्सा म्हणजे तुम्हाला काही गुगलवर सर्च केलं तिथे पण पाहता येईल, पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पण दिलेलं आहे, तिथं अगदी डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही वेळ काढून तो किस्सा वाचा. मनोज वाजपेयी हा खरोखरच ग्रेट ॲक्टर आहे आणि त्याच्याबाबतचा हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

अराउंड द वर्ल्ड्स या चित्रपटामधलं मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. शैलेंद्र ह्यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

आते क्यों नहीं? जाओ जाओ जाते क्यों नहीं? पुल सर रुको।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
4: बॉम्बे ह्या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि जी व्ही प्रकाश यांचा. संगीतकार AR रहमान.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरी। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात नीरज यांची शब्दरचना। छुपा रुस्तम चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी।

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: सुभाषचंद्र कुलकर्णी. सुभाषचंद्र कुलकर्णी हे नाव तसं संगीतकार म्हणून एवढं प्रसिद्ध नाही, पण श्रोते हो, त्यांनी या चित्रपटाला दिलेलं संगीत आणि या गाण्याला पण दिलेलं संगीत सुद्धा अप्रतिम आहे. याच्यातल्या पहिल्या कडव्यामध्ये छान म्हटलेलं आहे की कसे कोठूनही येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो, उगाच रुसतो, क्षणात आतुर, क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. श्रोते हो, खरंच त्या एका श्लोकामध्ये म्हटलंय बघा की मी हेच कळे परंतु न कळे कोठील मी कोण. मी कुठून आलोय, मला कुठे जायचं आहे, मला काय करायचं आहे हे आपल्याला समजत नाही. कुठून आलोय हे तर कधीच समजत नाही. कसे कोठूनही येतो आपण, आपण कसं येतो, कुठून येतो. खरंच या जगामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस लहानपण आपल्या आईच्या कुशीमध्ये जातं, आपलं वडिलांच्या छत्रछायेखाली आपण वाढतो, शिक्षण घेतो, शिक्षणामध्ये अनेक मित्र पण भेटतात. बघा, कोणीतरी कुणाच्या तरी जीवनामध्ये एखादा मंत्र टाकावा त्याप्रमाणे गुंतल्या जातो. त्याचं प्रेम असलं तर ते प्रेम विवाहात रूपांतर होईलच असं काही नाही, पण कधी कधी ते होतंही पण. अनेक क्षण असे असतात की ज्यामध्ये आपण कुठेतरी गुंतला जातो. तसे या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, कसे कोठूनही येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून. उगाच हसतो, उगाच रुसतो, क्षणात आतुर, क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. जे काय घडलं ना ते सगळं घडू देत. जे घडलेलं आहे ते आपल्या हातात नव्हतंच, आणि जे घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल आपण वाईट वाटणं काहीच उपयोग नाही. चांगलं वाटलं तरी त्याचाही काही उपयोग नाहीये. जे पण घडलेलं आहे, भले बुरे, ते घडून गेले. भलं असो बुरं असो, घडून गेलेलं आहे. ते विसरून जाणं हा आपल्याला एक छान शब्द आहे बघा, सिंहावलोकन. जसा सिंह चालता चालता आपण कोणत्या रस्त्यावर ते मागे वळून एकदा पाहतो, तसं आपण या क्षणी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर कधी एकदा मागे

बघितलं तर आपल्याही जीवनामध्ये भलबुरं काहीतरी घडून गेलेलं असतं. कसे कोठूनही येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. कवी म्हणतो उगाच हसतो उगाच रुसतो. बघा आपल्यालाही पण कधी कधी जाणवतं, बघा आपण उगाच रुसलो बाबा त्याच्यावरती, पण एखाद्या क्षणावरती आपल्याला उगाच हसायलाही पण येतं. हे हसणं, हे रुसणं, एखाद्या वेळा क्षणामध्ये आतुर होणं, एखाद्या क्षणामध्ये कातर होणं, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे पुढे वागण्यासाठी म्हणून या वळणावरती विसावणं हे खूप आवश्यक आहे. क्षणभर, ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेलं आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या. हा क्षण माणसाच्या जेव्हा मनामध्ये येतो ना, जेव्हा जीवनामध्ये येतो ना, तो क्षण क्षणात बदलून टाकणारा असतो. आपल्याला सगळ्यांनाच उदाहरण माहितीये, बुद्धाला तो क्षण मिळाला आणि त्याला बुद्धत्व प्राप्त झालं, बोधित्व प्राप्त झालं. हा बोध केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण हे होण्यासाठी म्हणून विसावणं आवश्यक आहे. पुढच्या कडव्यामध्ये आहे, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करुनिया घेतो सारे, लावुनिया प्रीतीची झालर. कधी ऊन कधी सावली, कधी चांदणं कधी काहिली, म्हणजे ऊन उगाचच, उन्हाचा तडका म्हणतो त्याला. गोड करुनिया घेतो सारे, काय आता तेव्हा आपल्या जे काय देवानं दिलेलं आहे ते सगळं सोसणं, जे घडतंय ते घडू देणं आपल्या हातात तरी कुठे असतं. घडण्याला अडवणं थांबवणं हे आपल्या हातात नसतंच. एक कवी होते मुल्ला अली अब्बास म्हणून, आमच्या घरी 70-75 साली एक गीता दर्शन नावाचं मासिक यायचं, आणि या गीता दर्शन मासिकामध्ये कदाचित जे श्रोते ऐकत असतील त्यांच्याकडेही कदाचित येत असेल, या मासिकामध्ये दर महिन्याला आलेल्या अंकामध्ये एक कविता असायची, आणि ती कविता असायची मुल्ला अली अब्बास नावाच्या कवीची. काय अप्रतिम कृष्ण भक्तीवरती हे मुल्ला अली अब्बास लिहायचे. त्यांच्या दोन ओळी मला आठवतात आत्ता सहज, या कधी ऊन तर कधी चांदणे, कधी सावली कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर. हे ऐकल्यावर मला आठवलं म्हणून सहज सांगतो. कवी म्हणतो नियती छे प्रभू इच्छा शक्ती. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना नियतीने काय वाढून ठेवलेलं आहे माझ्या पुढे, पण अहो नियती ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे असं कवी म्हणतो. नियती छे प्रभू इच्छा शक्ती, जाणती न जाणते. जे जाणते लोक आहेत त्यांना सुद्धा हे ओळखता येत नाही. नियती छे प्रभू इच्छा शक्ती, जाणती न जाणते, आज इथे तर उद्या तिथे, मी ठिकाण ते कोणते, निघालो नियती फिरविल तिथे. अप्रतिम शब्द आहे. तसंच या गाण्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर. अहो प्रेमामध्ये ना सगळं माफ असतं म्हणतात बघा. तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपल्या जीवनाला सुद्धा प्रेम जर लावलं ना, तर ऊन असो वा सावली असो, तुम्हाला गोड करून घेता येते, गोड वाटते. कवी म्हणत नाही का एका गाण्यामध्ये, उन्हात चांदणं पडलं ग, उन्हात चांदणं पडलं. हे उन्हातलं चांदणं जे असतं ना, ते जेव्हा प्रीतीची झालर असेल ना, त्याच ठिकाणी असतं. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळा याचा, डाव रंगता कधी मनासारखा, डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर कसले काहुर. खरच किती छान शब्द आहे तो. खेळ जुना हा युगायुगांचा, अनेक युगांपासून सुरू असलेला हा खेळ, संसार जो सतत चालत असतो तो संसार. आणि अगदी आध्यात्मिक याच्यात म्हटलं तर ही भगवंताची मायाच आहे. या मायेमध्ये गुंतलेला हा जीव हा खेळ युगायुगांचा खेळत असतो, रोज नव्याने खेळायाचा, डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर कसले काहुर. मनासारखं घडलं ना की मग हुरहुर नसते आणि काहुर पण नसतं. पण तोपर्यंत आपल्याला एकच लक्षात ठेवायला हवं, जरा विसावू या वळणावर. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.
शब्दगंध, शब्दांचा गंध, शब्दांचा सुवास या कार्यक्रमामध्ये आपण आज या एका तुझ्या वाचून कर्मेना नावाच्या चित्रपटातलं एक गीत ऐकणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, अनुराधा पौडवाल गायिका आहेत, सुधीर मोघे यांचे शब्द आहेत आणि अशोक सराफ आणि अलका कुबल यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं आपण ऐकूयात. पुन्हा भेटूयात याच वेळी याच दिवशी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

शिंदे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पर्वत के उस पार या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गीत. या चित्रपटामधली गीतरचना आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि हे गीत ऐकूया, आम्रपाली ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हे टायटल गीत आहे चरस या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया हमराही या चित्रपटामधलं. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: अब्दुल्ला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात नमक हराम या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया एंदीवर यांचं इन्सानियत या चित्रपटावरलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूयात डाक बंगला या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: आशा भोसले यांच्या आवाजात घोंगडू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीतरचना हासरत जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात दो जासूस या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत ऐकूया. आराधना या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं कटी पतंग या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

शिंदे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं, आशा भोसले आणि संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी, यांची गीतरचना राहुल देव बर्मन, यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों के सपने.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

हसरत के लिए बस एक।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: इश्क तेरी जय हो।
2: अरे क्या फिर।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: का फकीर और ये ठाट बाट, ये झंडे, इससे तो हम अकेले में निपटेंगे।
1: आपकी फरमाइश, श्रोते हो तैयार आहत ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.